0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया 23 मे.
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय.
0: देवाकरता स्वतःला विसरावं. तुम्ही स्वतःला दिवसातून एकदा तरी विसरता की नाही? अहो हल्ली आपण आपल्याला विसरतो, पण ते विषयाकरता विसरतो. स्वतःला विसरावं पण ते विषयाकरता विसरू नये. एखाद्या वेळेस असं होतं की एखादी आनंदाची बातमी समजली म्हणजे आपण काय करतो हे आपलं आपल्याला समजत नाही. अशा वेळी देह भानावर नसतो हेच खरं. त्याचप्रमाणे दुःखाची बातमी कळली म्हणजेही होतं. थोडक्यात म्हणजे आपण जेव्हा विषयाच्या अधीन होतो तेव्हा आपण देहाला विसरून विषय भोगतो. त्याचप्रमाणे क्रोधाचं होतं. विषयासाठी देहभान विसरणं हे केव्हाही वाईटच, परंतु देवाकरता जर आपण आपल्याला विसरलो तर ते फारच उत्तम. भजन करत असताना देहभाव विसरून भजन करावं. आपण आता तसं करतो का? भजन म्हणत असताना कोणी ताल चुकला की लगेच आपण रागावतो, ते खरं भजन होत नाही. म्हणून भजन करावं आणि तशी सवय ठेवावी म्हणजे देहभाव विसरता येईल. संसारात आपण कोण हे न विसरता संसार करावा, म्हणजेच विषयाच्या अधीन केव्हाही न होता संसार करावा. स्वतःची आठवण ठेवून प्रपंच केला तर तो आपल्याला बाधक व्हायचा नाही. व्यवहारामध्ये काम क्रोध लोभ वगैरे सगळं काही असावं, पण आपण त्यांच्या स्वाधीन न होता त्यांना आपल्या ताब्यात ठेवून वागावं, म्हणजे देहभाव आपोआप नष्ट होऊन जाईल. हे सर्व साधायला परमेश्वराला शरण जाणं हा एकच सोपा मार्ग आहे, आणि त्याकरता नामस्मरणात राहणं हेच साधन आहे. कुणी 12-24 वर्ष साधनेत राहूनही काही काम झालं नाही हो असं म्हणतात, आणि यात काही अर्थ नाही असं म्हणून सोडूनही देतात. तेव्हा अशा लोकांमध्येच अर्थ नसतो की गुरुमध्येच काही नसतं, तर आपले आपणच याला कारणीभूत असतो हे पक्क समजावं. संन्यास घ्यायचा असेल तर बायकोला बरोबर घेऊन संन्यास घेता येईल का? त्याप्रमाणे विषय बरोबर घेऊन गुरुकडे गेलो तर गुरुची खरी भेट होईल का? ते शक्य नाही. याकरता ते सांगतील ते साधन आधी करावं, म्हणजे चित्त शुद्ध होतं आणि ते झाल्यावर त्यांची खरी भेट होते. म्हणून आपण त्यांच्याजवळ खरं समाधान मागावं आणि ते मिळाल्यावर

0: आणखी मिळवायचं राहतंच काय. मग तो ज्या स्थितीत ठेवेल त्यातच समाधान होतं. देहभोगाची अशावेळी काहीच किंमत राहत नाही आणि मग त्याला कंटाळण्याचंही कारण उरत नाही. परमात्म्याचं स्मरण यातच विषयाचं विस्मरण. जानकी जीवनस्मरण जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज़.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.

खुश खबर, खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5322 4726 2626।

सिद्धार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 143, दशक 10, समास 3, देह आशंका शोधन नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। शून्यत्वाच्या उपाधीशिवाय असलेलं आकाश म्हणजेच निराभास ब्रह्म होय। त्या निराभासातून मूळ मायेचा जन्म झाला। चंचलता हे मूळ मायेचं लक्षण आहे। पंचभूते आणि त्रिगुण हे चंचलतेच्या म्हणजे वायूच्या अंगामध्ये असतात। वायूच्या आकाशापासून वायू निर्माण झाला त्याला वायुदेव म्हणतात। वायूपासून अग्नी निर्माण झाला तो अग्निदेव। अग्नीपासून पाणी झालं ते नारायणाचं स्वरूप। पाण्यापासून पृथ्वी झाली ती बीजाकार आहे। त्या पृथ्वीच्या पोटी पाषाण निर्माण झाले। पाषाण म्हणजे अनेक देवांचं लक्षण असून पाषाण देवी असं पृथ्वीला म्हणतात। नाना झाडं माती या विश्वलोकामध्ये दिसतं। तिथे अनेक देवतांना आश्रय मिळालेला आहे। या सगळ्यांमध्ये देखील वायू असतो। देवयक्षणी कात्यायनी चामुंडा जखिणी मानविनी नाना शक्ती नाना स्थानी देशपरत्वे असतात। पुरुषाच्या नावाचेही अनेक देव आहेत। भूते देवते नपुसकलिंगी अनेक नावे सांगता येतील। देवदेवता भूते ही पृथ्वीवर असंख्य आहेत। पण या सगळ्यांना वायुस्वरूप आहे। वायूचं स्वरूप सदा असतं। प्रसंगी नाना देह धारण करतो। गुप्त होणं प्रगट होणं हे त्याच्यामध्ये आढळतं। वायुस्वरूपामध्ये ते विहार करतात। वायुस्वरूपामध्ये जगामध्ये असतात आणि जाणीव वासना ही या चैतन्याची वृत्ती वायूमुळे दिसून येते। वायूपासून आकाश, आकाशापासून वायू तयार झाला। ते दोन प्रकारामध्ये विभागला त्याचा सावधपणे विचार केला पाहिजे। एकाला वारा असं म्हणतात हे सगळं जाणतात, तर दुसऱ्याला जगतज्योती म्हणतात। जगत ज्योती म्हणजे चैतन्याची नावे आहेत। ते चैतन्याच्या म्हणजे देव देवतांच्या अनंत मूर्ती आहेत। वायू अशा प्रकारे विकारला परंतु दोन प्रकारामध्ये विभागला गेलेला आहे। आता तेजाचा विचार करायला पाहिजे। वायूपासून तेज झालं। उष्ण आणि शीतळ अशा दोन प्रकारचे रूप असलेला प्रकाश आहे। उष्ण रूपापासून सूर्य दैदीप्यमान प्रकाश आणि सर्वभक्षक अग्नी निर्माण झाला। त्याच्यापासून विद्युल्लता देखील निर्माण झाली। शीतलापासून अमृत निर्माण झालं। चंद्र तारे आणि थंडपणा निर्माण झाला। आता श्रोत्यांनी सावधपणे ऐकावं। तेज पुष्कळ आकाराने प्रकाराने प्रकट झाले परंतु तेही दोन प्रकारचं आहे। पाणीही दोन प्रकारचं आहे, पाणी आणि अमृत। आता पृथ्वीचा विचार घ्या। पाषाण मृत्तिका म्हणजे पृथ्वी आणि दुसरा प्रकार म्हणजे सुवर्ण परिस नाना रत्ने बहुरत्ना वसुंधरा। कोणती खोटी कोणती खरी सगळं विचार केल्यावर समस्त आणि रूढ होतं। मनुष्य कुठून आले हा प्रश्न राहिला। त्याच्या उत्तरासाठी श्रोत्यांनी सावधानता बाळगली पाहिजे। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देह आशंका शोधन नाम समास तृतीय समाप्त। जय जय रघुवीर समर्थ। दशक 10, समास 4, बीज लक्षण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। आता असं पहा, माणसापासून माणसाची उत्पत्ती होते। पशुपासून पशु उत्पन्न होतात। पक्षी जमिनीवर विहार करणारे, रानात जंगलात राहणारे आणि पाण्यात राहणारे अशा प्रकारे शरीरापासून शरीर निर्माण होतात हे प्रत्यक्ष दिसत आहे। त्याच्यासाठी तर्क करण्याची गरज नाही। रस्ता चांगला असेल तर आडरानात जाऊ नये त्याप्रमाणे हे लक्षात घ्यावं। संकरित प्रजेपासून विपरीत होतात पण त्यालाही शरीरच म्हणतात। शरीर असल्याशिवाय उत्पत्ती होणार नाही। म्हणजे उत्पत्ती कशी झाली, कोणी केली, त्याचं शरीर कोणी निर्माण केलं हे अनेक प्रश्न निर्माण होतात। मात्र मुळात शरीर आलंच कसं, कशापासून उभारलं, कसं काय झालं ही एक मागे शंका व्यक्त करण्यात आली, ती राहून गेली होती। तिचं उत्तर ऐका। उगीचा दुराग्रह धरू नका। प्रत्यय किंवा अनुभव हाच प्रमाण आहे। मूर्खाला तो प्रमाण वाटत नाही। अनुभवामुळे विश्वाला विश्वास निर्माण होतो। ब्रह्मापासून मूळ माया झाली तिलाच अष्टदा प्रकृती असं म्हटलं जातं। मूळ मायेपासून त्रिगुणामुळे त्रिगुण निर्माण झाले, त्याच्यातून भूत निर्माण झाली। ही मूळ माया वायुस्वरूप असून वायूमध्ये जाणीवेचं रूप आहे। तिच्या इच्छेचा ब्रह्मावर काहीही परिणाम होत नाही असं समर्थ।

श्रोतेओ नमस्कार। हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पाद गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

सुजनः चोपन्नवनारदभक्तिसूत्र गुणरहितं कामनारहितं प्रतिक्षणवर्धमानं अविच्छिन्नं सूक्ष्मतरं अनुभवरूपं या सन्दर्भातलं अधिक विवरण असं भक्तीमध्ये कामना असेल तर त्या कामनेचा विषय हा साध्य ठरेल आणि ज्याची भक्ती करायची ते साधन म्हणजे गौण ठरेल. प्रेमात जो विषय तो कधीच गौण नसतो, तो मुख्यच असायला पाहिजे. प्रेम आणि काम दोन्ही बरोबर राहत नाहीत. आपल्या प्रियतमाला सुख देण्याचा प्रयत्न प्रेमामध्ये असतो आणि त्याच्यापासून आपल्याला सुख भोगायला मिळावं हा भाव कामात असतो. वैषयिक प्रेमामध्ये स्वसुख सुखित्व असतं. प्रियतमाच्या सुखानं सुखी होणं तत् सुख सुखित्व नसतं हे याआधी 24व्या सूत्रामध्ये सांगितलंच आहे. भक्ती प्रेमात कामना शिरली की ती त्या भक्तीचा नाश करते. कामयुक्त भक्ती ही व्यभिचारी असते. भगवान श्रीकृष्ण सांगतात, गोडी आवडी ते परपुरुषी मिथ्या लुडबुडी निजपती पाशी.

ठेवून मन लोकरी ध्यानान उलटान ते चार स्त्रिये जायसे जाण नवे पावन ते भक्ती. असं एकनाथी भागवतामध्ये वर्णन आहे.

सृजन हो वृत्रासुर हा एक मोठा भगवत भक्त होऊन गेला, त्यानंही याप्रमाणेच उद्गार काढले आहेत. तिथं शुकाचार्यांनी म्हटलं आहे, यस्य भक्तीर भगवती हरवनी श्रेयसेश्वरे विक्रीडतो मृतांबोधौ किं क्षुद्रैः खातकोदकैः. असं श्रीमद भागवत सहावा स्कंध 12वा अध्याय त्यातल्या 22व्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. याचा अर्थ असा, निःश्रेयस स्वरूप श्रीहरींच्या ठिकाणी ज्याची दृढ भक्ती आहे त्याला क्षुद्र विषयांशी काय प्रयोजन आहे. अमृताच्या सागरात यथेष्ट निमज्जन करणाऱ्या पुरुषाची एखाद्या घाण डबक्यातल्या पाण्याकडे प्रवृत्ती होईल काय? मुळीच नाही.

सजनहो सान कामयमाना निरोध रूपत्वात असं प्रारंभी सातव्या सूत्रामध्ये देवर्षी नारदांनी सांगितलेलं आहेच. काम आणि राम एका अधिकरणामध्ये नांदू शकत नाहीत. कामनेचा विषय परोक्ष असतो आणि प्रेमाचा अपरोक्ष असतो. अपरोक्षामध्ये कामना नसते म्हणून खरं प्रेम कामनारहित असतं. परमप्रेम अमृतरूप आहे आणि ते प्राप्त झालेला पुरुष सिद्ध अमृत आणि तृप्त होतो असं चौथ्या सूत्रामध्ये सांगितलं आहे. ते प्राप्त झालेला पुरुष कशाचीही वांछा करीत नाही इत्यादी पाचव्या सूत्रामध्ये सांगितलं आहे. तसंच ते प्रेम प्राप्त झालेला पुरुष आत्माराम होतो असं सहाव्या सूत्रामध्ये म्हटलं आहे. असं प्रेमाचं जर महात्म्य आहे तर त्या प्रेमात कामना होणार कशी. कामनेचा विषय तोच असतो की जो अनुकूल वाटत असतो. प्रेमी पुरुषाला त्याच्या प्रेमाच्या विषयाविना अन्य विषय अनुकूल आणि प्रिय वाटेलच कसा. प्रेम अनन्य असतं असंही 10व्या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. कामना आणि अनन्यता एका ठिकाणी कशी राहू शकेल. म्हणून कामनारहितम असं प्रेमाचं स्वरूप देवर्षी नारद सांगतात.

सुजन हो आता प्रेमाचं तिसरं लक्षण प्रतिक्षण वर्धमानम कोणतंही साधन साध्य प्राप्तीनंतर क्षीण होत जात. विवेक वैराग्यादी साधनं मोक्षापावे तो असतात. मोक्ष प्राप्त झाल्यावर तेथ वैराग्य विवेकसी आटे बंध मोक्षेसी वृत्ती दिये आवृत्तीसी बुडोनि जाय. आणि ते वैराग्य दिगतैसे विकली आत्मप्रकाशे मग वैराग्येसी ही नाशे अविद्या जात. असं ज्ञानेश्वरीत वर्णन आहे. किंबहुना आत्मस्वरूपाची प्राप्ती करून देणाऱ्या वृत्तीज्ञानाची देखील अशी स्थिती आहे. तेही ज्ञान प्राप्तीनंतर मावळतं. म्हणून प्रेमाचं महत्व अधिक आहे. प्रेम हे कधी न्यून होतच नाही तर वृद्धिंगत होत राहत. पडियंते सदा तेजी परी भोगी नवी नवी रुची. असं श्री ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे. अहो प्रेम अमृतरूप असल्यामुळं त्याचं वीट येणं शक्य नाही. वीट नाही पांडुरंगी वाढे आर्त अंगी दे. असं संत तुकोबारायांनी म्हटलं आहे. प्रेम प्रतिक्षणी वृद्धिंगत होणारं असतं हे अनेक दृष्टांतांनी श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात. वर्षा काळी जरिता

हरि भक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरि भक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पात गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरि भक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

0: बरायदर श्रोते हो, आज इथेच थांबूया. प्रभु तुम्ही मोद भरावा सगळ्यांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: काय ग देविका, श्रीमयीला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं. कसं काय जमलं तुला?
2: अगं तुला माहितीये ना, आपले सोन्याचे दागिने याच वेळी कामाला येतात.
1: हो, पण म्हणजे नक्की काय केलंस?
2: सांगते. अगं आपल्या विश्वास बँकेनं सोन्याच्या दागिन्याच्या तारणावरचं कर्ज 9% व्याज दरानं द्यायचं ठरवलंय आणि मी याचाच फायदा घेतला बघ.
1: काय सांगतेस?
2: हो, शिवाय प्रोसेसिंग फी नाही.
1: अरे वा, ही तर खुशखबरच म्हणायची.
2: आणि म्हणूनच शिक्षणाचं हे स्वप्न आता लवकरच आमचं पूर्ण होणार बघ.
1: होणार होणार, नक्की होणार. आणि तुझंच काय, तुझ्यासारख्या आपल्या असंख्य ग्राहकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.
2: अगदी बरोबर आहे.
1: ही योजना सुरू करण्यासाठी आपण घराजवळच्या कुठल्याही विश्वास बँकेच्या शाखेत जाऊन संपर्क साधू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज। श्रोतेहो नमस्कार, 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती आता प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। सकाळचे 7 वाजलेत, आज शनिवार, जाणून घेऊया आजचे काही ठळक कार्यक्रम। श्रोतेहो, रूपरेषांतर सकाळी 7:05 दिनविशेष आपण ऐकू शकाल। सकाळी 7:35 रोटरी उद्योग विश्व। सकाळी 8 आपण ऐकणार आहात कार्यक्रम मला आवडलेलं पुस्तक। दुपारी 1 आपण ऐकणार आहात कार्यक्रम आजचे पाहुणे, संवादक मेघना साने। 2 दुपारी आपण ऐकणार आहात जीवन रंग, संवादक सुषमा दाते। दुपारी 3 आपण ऐकणार आहात कालाय तस्मय नमहा हा कार्यक्रम, संवाद साधलाय डॉक्टर रवी कोरांने यांनी। संध्याकाळी 4 नाट्यसंगीत, संध्याकाळी 7 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकाल। श्रोतेहो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची। आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, आज 23 जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष। श्रोतेहो, आजच्याच दिवशी 1737 पोर्तुगीजांकडनं जिंकल्यानंतर पेशव्यांनी अर्नाळा किल्ला परत बांधून घेतला। 1949 आजच्याच दिवशी पश्चिम जर्मनी हे राष्ट्र अस्तित्वात आलं। 1984 आजच्याच दिवशी बचेंद्र पाल यांनी भारतीय प्रमाण वेळेनुसार 2:09 माउंट एव्हरेस्ट शिखर सर केलं। हे शिखर सर करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत। 1896 आजच्याच दिवशी गायक, अभिनेते, संगीत समीक्षक, संगीत रचनाकार आणि संगीत दिग्दर्शक तसंच लेखक केशवराव भोळे यांचा जन्म झाला। 1933 आजच्याच दिवशी मुद्रित शोधन तज्ञ मोहन वेल्हाळ यांचा जन्म झाला। श्रोतेहो, आजच्याच दिवसाचे आणखीन काही दिनविशेष जाणून घेऊया। 1960 आजच्याच दिवशी निऑन लाईटचे निर्माते जॉर्ज क्लोडे यांचं निधन झालं। 2014 आजच्याच दिवशी भारतीय क्रिकेटर माधव मंत्री यांचं सुद्धा निधन झालं। सुप्रसिद्ध भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक आनंद मोडक यांचंही निधन झालं 2014 आजच्याच दिवशी। तर मंडळी, हे होते आजचे काही दिनविशेष। आपण ऐकत होतात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्त रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5326-2426।
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट।
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
2: विश्वास नाशिककरांचा।
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।

0: काय ग देविका, तुझ्या नवीन घराच्या खरेदीची प्रक्रिया कुठपर्यंत आली?
1: अगं काम तर सुरूच आहे, पण आता कर्जाची चिंता आहे बघ.
0: अगं एवढंच ना, आपली विश्वास बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
1: काय सांगतेस?
0: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
1: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
0: हो,
1: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8800106876 आणि कल्पेश आचट 8800106406 या क्रमांकांवर.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
3: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
2: ते कसं?
3: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
2: बर,
3: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा.
2: स्मार्ट प्लॅन.
3: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: अहो चित्तच विठ्ठल झाल्यावर आता दुसरा विठ्ठल कुठला? संत तुकारामाने हे सत्य विठूस होऊन अनुभवले. ईश्वर निष्ठांच्या मांदियाळीत विठ्ठलाशी पार चित्तरूप सोयरीक जडवली. विठ्ठलाशिवाय दुसरे नाम तरी कसे उच्चारणार, कारण जिव्हेच्या माथ्यावरही विठ्ठलाचेच अधिष्ठान. जे चंचल मन जीवनाची रेवडी उडवतं ते मनच विठ्ठलाचे ध्यान झाले असे संत तुकया म्हणतायत. विठ्ठल सोयरा सज्जन सांगाती.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: शेतकरी बंधूंनो, तणनाशक वापरताना घ्यावयाची काळजी याविषयी आज आपण उहापोह करणार आहोत. तणनाशक अत्यंत काळजीपूर्वक वापरणं गरजेचं असतं. तणनाशक वापरण्यापूर्वी जे तणनाशक आपण वापरून राहिलेलो आहो त्याचं लेबल आपण नीट वाचायला हवं. तणनाशक शिफारस केलेल्या मात्रेनुसार व वेळेनुसारच वापरायला पाहिजे. ढगाळ व पावसाळी वातावरणात तसंच धुकं किंवा पाऊस असताना तणनाशकाची फवारणी आपण टाळली पाहिजे. वारा नसताना व जमिनीत ओलावा असताना उगवणपूर्व तणनाशकाची फवारणी करावी. फवारण्याकरता स्वच्छ पाणी वापरावं. कडक उन्हात उगवणपश्चात फवारणी आपण टाळली पाहिजे. जमिनीत ढेकळं नसल्यास तणनाशक ढेकळाखाली उगवणाऱ्या तणापर्यंत पोचू शकत नाही. पर्यायानं तणाचं पूर्णपणे व्यवस्थापन होत नाही, म्हणून जमिनीत ढेकळं जर असतील तर थोडं आपण काळजीपूर्वक व्यवस्थित त्या ढेकळ्याखाली तणनाशक जाईल याची काळजी घेऊनच फवारायला पाहिजे. उगवणपूर्व तणनाशकाची फवारणी पेरणीच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी झाली पाहिजे याची काळजी आपण घ्यावी. आणि बी मातीनं व्यवस्थित झाकल्यानंतरच उगवणपूर्व तणनाशकाची फवारणी आपण करायला पाहिजे. अंकुरण झाल्यावर फवारणी आपण टाळली पाहिजे. उगवणपूर्व तणनाशक फवारताना तणाची उगवण झालेली नसावी. तणनाशक बादलीच्या तळाशी साचून राहू नये म्हणून फवारणी करत असताना तणनाशकाचं द्रावण अधूनमधून आपण ढवळलं पाहिजे. ॲट्रेझिनसारखं तणनाशक फवारायचं असल्यास विशेष दक्षता घेतली पाहिजे, कारण ते पाण्यात पूर्णपणे विरघळत नाही. तणनाशकासाठी वेगळा पंप ठेवणं शक्य नसल्यास तणनाशक फवारल्याच्या नंतर संपूर्ण पंप साबणाच्या पाण्यानं 2-3 वेळा व नंतर साध्या पाण्यानं 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतला पाहिजे. फवारणीसाठी फ्लॅट फॅन किंवा फ्लडजेट नोझल वापरायला पाहिजे. फवारणी सर्वत्र सारख्या प्रमाणात होईल याची काळजी घ्यायला हवी. फवारणी यंत्राचं अंशीकरण करून घेतलं पाहिजे. अंशीकरण म्हणजे फवारणी करण्यापूर्वी विशिष्ट दाबाखाली ठराविक क्षेत्रात किती द्रावण फवारलं गेलं हे आपण तपासून घेतलं पाहिजे. सर्वत्र सारख्या दाबाखाली फवारणी करायला पाहिजे. फवारणी करताना तंबाखू खाऊ नये. तंबाखू आहे किंवा इतर आपलं जे व्यसन आहेत ते आपण टाळले पाहिजेत. जखम असणाऱ्यांनी फवारणी करू नये. 2,4-D या तणनाशकाची पिकं जे तणनाशक आहे हे निवडक तणनाशक आहे. आणि द्विदल धान्याचं पीक जे आहे, मूग उडीद यासारख्या द्विदलवर्गीय पिकात 2,4-D हे तणनाशक अजिबात फवारलं गेलं नाही पाहिजे याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. आणि द्विदल धान्याच्या पिकात हे टाळलं पाहिजे. फवारणीनंतर साबणानं हात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. मान्सूनपूर्व कपाशीत फक्त ओळीवर फवारणी केल्यास तणनाशकाची बचत होईल. नवीन फळझाडातील उगवण झालेली वार्षिक तणं नष्ट करण्याकरता पॅराकॉक 0.4 किलो प्रति हेक्टर, गरजेनुसार 1-2 वेळा हिरव्या जुमदार वाढीच्या तणावर फवारलं पाहिजे. पॅराकॉकची फवारणी तणे लहान असताना केली तर चांगलं राहील. तर ग्लायफोसेट जे आहे हे जर तणनाशक आपल्याला जर वापरायचं असेल वार्षिक तणाकरता विशेषतः फळबागेमध्ये, तर जोमदार वाढ असताना याची फवारणी आपण ग्लायफोसेट सांगतो. फवारा झाडावर पडू नये याची काळजी घेतली पाहिजे. झाडे लहान असताना योग्य आकाराच्या प्लॅस्टिकच्या किंवा इतर थैल्यांनी ते झाकून घ्यायला पाहिजे आणि नंतर फवारणी करावी. तणनाशक वापराचा पूर्व अनुभव नसल्यास पहिल्या वेळेस कमी क्षेत्रावर फवारणी करावी. तणनाशक पॉवर स्प्रेनी फवारू नये. तसेच तणनाशक फवारताना स्वच्छ पाणी वापरलं पाहिजे. तणनाशक फवारताना त्याचा फवारा इतर पिकावर उडणार नाही याचीसुद्धा दक्षता घ्यायला पाहिजे. तणनाशकाचा संपर्क इतर कीटकनाशकं बुरशीनाशकं यांच्याशी येणार नाही याचीसुद्धा आपण काळजी घ्यावी. पूर्वानुभव नसल्यास तणनाशक वापरण्यापूर्वी शास्त्रज्ञांचा आणि तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वापरू नये. फवारणी करताना स्वतः हजर राहावं आणि काम करणाऱ्यास कामाची व संभाव्य उद्भवणाऱ्या समस्याची आपण पूर्वी जाणीव करून द्यावी. 2,4-D सारखं जर तणनाशक कपाशी पिकावर जर फवारलं गेलं तर त्याचे अनेक दुष्परिणाम होतात. तर 2,4-D सारख्या तणनाशकाचे जर परिणाम आपल्याला दिसले तर दुष्परिणाम दिसत असतील तर ताबडतोब नवीन फूट चांगली येण्याकरता युरिया 1%, सर्वप्रथम तर आपण चांगल्या पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं झाड आणि नंतर युरिया 1% म्हणजे साधारण 100 ग्रॅम युरिया अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करायला पाहिजे. तर ह्या जर बाबी आपण पाळल्या तर आपण तणनाशकाचा प्रभावी वापर करू शकतो. सल्ला असा राहील की तणनाशकं वापरण्यापूर्वी शासनाच्या मार्गदर्शनाखालीच वापरावी आणि जास्त माहितीकरता कृषी विज्ञान केंद्राच्या पीक संरक्षण शाखेशी संपर्क करा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
7: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
6: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
7: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
6: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या। अटी व शर्ती लागू।

0: नंतर वाचा.
1: अरे काय हे, पुस्तक नंतर वाचा नाही, आता पुस्तक वाचा.
2: ऐकूया मला आवडलेले पुस्तक.
3: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी श्री अजित महाडकर मला आवडलेले पुस्तक या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला मला आवडलेल्या कोलाज या पुस्तकाचा परिचय करून देणार आहे. या पुस्तकाच्या लेखिका सौ संगीता कुलकर्णी हे एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व. अनेक वर्तमानपत्रांत, दिवाळी अंकात व मासिकांत त्यांचे वैचारिक लेख, दलित लेख, कविता, पुस्तकांचे केलेले परीक्षण इत्यादी साहित्य प्रकाशित होत असते. त्यांना अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. निरनिराळ्या साहित्यिक उपक्रमांत त्यांना अध्यक्ष व प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले जाते. संगीत पुष्प व पारिजात हे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झालेल्या संगीता कुलकर्णी यांचा कोलाज हा ललित लेख संग्रह अलीकडेच प्रकाशित झाला. ठाणे वैभव, ठाणे वार्ता, वृत्तप्रकाश, महाराष्ट्र टाइम्स इत्यादी वृत्तपत्रांत व दिवाळी अंकात याआधी छापून आलेले 30 ललित लेख 75 पानी या पुस्तकात आहेत. या पुस्तकाला ज्येष्ठ पत्रकार, लेखक व कवी श्री मनीष चंद्रशेखर वाघ यांची प्रस्तावना लाभली आहे. त्यांनी लिहिल्याप्रमाणे विचार आणि कवितांच्या संयोगातून साकारलेला कोलाज ललित गद्याच्या सर्व महान आणि सुंदर शक्तींचा प्रदेश कवीत घेऊनच आपल्या समोर उभा ठाकतो. लेखिका संगीता आपल्या मनोगतात लिहितात वेगवेगळ्या, एकमेकांपासून भिन्न असलेल्या माणसांचं, अनुभवांचं आणि भावनांचं, निसर्गातील सृष्टी सौंदर्याचं एक सुंदर कोलाजच असतं. तसेच त्या लिहितात त्यांच्या आयुष्यात आलेली वेगवेगळी माणसं, त्यांचे अनुभव, निसर्गसृष्टीतील सौंदर्य इत्यादी विषयीचे त्यांच्या भावनांचे रंग त्यांनी या ललित लेखात भरले आहेत. आठवणींचे मोरपीस या लेखात बऱ्याच दिवसांनी डायरीतील मोरपीस पाहून ते देणाऱ्याच्या आठवणींनी लेखिका भावूक होताना दिसतात. शेवटी त्या एक संदेशही देतात. त्या लिहितात मोराच्या पंखांचा गडद रंग दुःख आणि अडचणींचे प्रतीक, तर फिक्कट रंग आनंद, शांती आणि समृद्धीचे प्रतीक आहे. तसेच आपल्याही आयुष्यात सुख आणि दुःख येतच असते. आठवणींचे कोलाज या लेखात लेखिकेने अनेक आठवणींना अतिशय सुंदर शब्दांत उजाळा दिला आहे. त्या लिहितात लहानपणापासून ते अगदी आयुष्याच्या उत्तरार्धापर्यंतही आठवणींची पिसे आपल्यावर रमल करत राहतात. आठवणी आहेत म्हणून जगण्याचे रंग टिकून आहेत. सुगंधी फुलांचे वेड स्त्रियांना असतच, त्यातही मोगरा आणि चाफा यांच्या सुगंधाने मन भारावून जातं. या फुलांशी त्यांच्या काही आठवणीही निगडीत असतात. गंध सोनचाफ्याचा, दरवळ, बकुळ या लेखात लेखिकेने सोनचाफा, मोगरा, मधुमालती, बकुळ इतकेच काय तर डबल तगर या फुलाचेही सुरेख वर्णन करता करता याविषयीच्या आठवणी जागवल्या आहेत. पाऊस कधी हवा हवासा वाटणारा तर कधी नकोसा, पण पावसात मित्रांबरोबर, मैत्रिणींबरोबर केलेली मजा आपल्या कायम लक्षात राहते. पावसाविषयीच्या आपल्या भावना व आठवणी लेखिकेने काही लेखांत व्यक्त केल्या आहेत. पहिला पाऊस, पहिलं प्रेम या लेखात त्या लिहितात माझं पहिलं प्रेम पावसावर आहे, त्यातल्या त्यात पहिल्या पावसावर आहे. पहिला पाऊस आला की लहानपणीचे मित्र मैत्रिणी बऱ्याच दिवसांनी भेटल्यावर जो आनंद होतो, अगदी तसाच आनंद मला पहिला पाऊस आल्यावर होतो. ऋतुगंध पाऊस या लेखात बालपणीच्या आषाढ महिन्यात पडणाऱ्या पावसाच्या आठवणी आहेत. लेखिका लिहितात पावसाळ्यात सगळीच गंधवती फुले समरसून फुलायची. जाई, जुई, मोगरा, गुलाब, सोनचाफा, प्राजक्त ही त्यात महत्वाची फुले. अलीकडच्या काळात गुलाबाचा गंध हुंगताही आला नाही अशी खंतही त्या व्यक्त करतात. कॅनव्हास या लेखात त्या एका प्रदर्शनातील चित्रे बघताना कधी काळ मागे गेला, कधी पुढे गेला, तर काही चित्रांनी काळ विसरायला लावला असे नमूद करतात. आयुष्य एक प्रवास या लेखात आयुष्याचा प्रवास कसा असतो हे सांगतानाच एकट्याने हा प्रवास पूर्ण होऊ शकतो का, आणि झालाच तर तो प्रवास आपल्या मनाला आनंद देणारा ठरू शकतो का, असे प्रश्नही लेखिकेला पडतात. त्याचबरोबर ते असंही लिहितात की आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर असताना येणारा प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचं ठरवलं तर आयुष्य हे नक्कीच सुंदर वाटतं. आयुष्याकडून कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता त्यातील प्रत्येक सुंदर गोष्टींचा आस्वाद घेत जगलं की आयुष्य हे खूप सुंदर बनतं. खरंच किती सुंदर शब्दांत त्यांनी आयुष्याचं मर्म सांगितलं आहे. लेखिका एक उत्तम कवयित्री सुद्धा असल्यामुळे त्यांनी अनेक लेखांत छान काव्यमय ओळी कविता यांचा शिडकावा केला आहे. या सर्व लेखांतील आठवणी भावना लेखिकेने इतक्या सुंदर शब्दांत व्यक्त केल्या आहेत की त्या आपल्याच मनातील भावना आहेत असं वाटतं. साध्या पण सुंदरतेने नटलेल्या शब्दांत लिहिलेले हे सर्व लेख आपल्याला प्रभावित करतात. पुस्तकाचे मुखपृष्ठही मनाचा ठाव घेणारे आहे. शॉपिजन प्रकाशनने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाची छपाई व कागद उत्कृष्ट आहे. श्रोते हो, मी अजित महाडकर इथेच थांबतो आणि तुमची रजा घेतो. परत भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: ऐकूया आनंद बक्षी यांची गीतरचना, किशोर कुमार, लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेली. हे गीत आपण ऐकणार आहोत ज्योती बने ज्वाला या चित्रपटामधलं. संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5523-4726-26।
2: किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं हमसे है जमाना या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत। या गीताला संगीत दिलं आहे राम लक्ष्मण यांनी।

0: आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत महेंद्र कपूर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात. हिरो हिरालाल या चित्रपटामधलं हे गीत आहे हृदय लाने यांचं. संगीतकार बाबला शाह.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. जीएसटी भरणा एकदाच.
0: स्मार्ट

0: प्लान
1: स्मार्ट है कल्पतरू प्लान अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
2: बैराग या चित्रपटामधलं मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. गीतकार आनंद बक्षी, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: नमस्कार, मी अंकुश चौधरी. तुम्ही ऐकता रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: हे गीत आहे हम है लाजवाब या चित्रपटामधलं, लता मंगेशकर यांनी गायलेलं. शब्दरचना आहे आनंद बक्षी यांची आणि या गीताला संगीत साज आहे राहुल देव बर्मन यांचा.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा।
2: ऐकूयात किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत। राजेंद्र कृष्ण यांच्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं आणि हे गीत ऐकूया ज्वार भाटा या चित्रपटामधलं।

0: अगं मिळालेल्या बोनसचा काय विचार केलायस तू?
1: अगं आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक खास ग्राहकांसाठी घेऊन आली आहे नवीन स्कीम, ज्यामध्ये 499 दिवसांच्या ठेवीवर मिळणार 8.25% व्याजदर.
0: काय सांगतेस काय?
1: आणि DICGC इन्शुरन्स योजनेमुळे चक्क 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित सुद्धा राहणार आहेत.
0: अरे वा, मग मी सुद्धा या योजनेत आता सहभागी होणार बघ. पण संपर्क कोणाला साधायचा?
1: अगदी सोपं आहे. यासारख्या अनेक ठेवींचा लाभ घेण्यासाठी जवळच्या विश्वास बँकेच्या शाखेशी संपर्क साधा.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. हे गीत आहे दो चोर या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. मंदाडे आणि आशा भोसले यांनी गायलेलं हंगामा या चित्रपटामधलं हे गीत आहे अंजान यांचं, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: mi विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक
2: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
4: संचयात समृद्धी.
5: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया. लता मंगेशकर यांच्या आवाजात आनंद बक्षी यांची भक्तिरचना. अमर प्रेम चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5523-4726-2626।
2: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
3: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
2: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
3: आणि मजुरीत 50% सूट।
2: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
3: विश्वास नाशिककरांचा।
2: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
4: कार्यक्रमात आता ऐकूया नीरज यांचं गीत मेरा नाम जोकर या चित्रपटामधलं। ऐकूया मुकेश यांच्या स्वरात। गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने.
1: कार्यक्रमात आता लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत, हे गीत आहे इश्क पर जोर नाही या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांच्या गीतांना संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: नाशिकचे सांस्कृतिक वैभव वसंत व्याख्यानमाला मंडळी आज शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी वसंत व्याख्यानमाला अंतर्गत आपण ऐकू शकणार आहात स्वर्गीय कांताबेन रसिकलाल शहा स्मृती प्रित्यर्थ श्री भूषण गरवारे कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ पुणे यांचं व्याख्यान. त्यांचा विषय आहे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मी संघर्ष की सहजीवन. आणि त्यानंतर मेघा विश्वास प्रस्तुत माय बोली साजेरी मराठी मनाचा कॅनव्हास हा कार्यक्रम आणि कलानिकेतन महाविद्यालय नाशिक यांचं चित्र प्रदर्शन. जरूर या आज शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक. वसंत व्याख्यानमाला शतकोत्तर वाटचाल बोधामृताची अविरत ज्ञानगंगा दिनांक 1 ते 31 मे 2026 दररोज संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक.
1: नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता माळी. तुम्ही मला ऐकताय रेडिओ विश्वासवर 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात गीता मेरा नाम या चित्रपटामधलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं आणि हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात जेंटलमन या चित्रपटामधलं संगीतकार बप्पी लहरी आणि सपना मुखर्जी यांनी गायलेलं अंजान यांचं गीत आता ऐकूयात.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: हरिहरन यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. मेहबूब यांच्या गीताला संगीत दिलं आहे इस्माईल दरबार यांनी. चित्रपट आहे हम दिल दे चुके सनम.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षे यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि हे गीत आपण ऐकणार आहोत ज्योती बनेचवाला या चित्रपटातलं.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनरा कॉर्नर।
2: या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं कमाल जलालाबादी यांचं गीत, संगीतकार ओ पी नय्यर।

0: अगं देविका, माझ्या एका मैत्रिणीला ना गृहउद्योग सुरू करायचा होता, पण तिला त्यासाठी कर्ज मिळत नाहीये.
1: अगं इतकंच ना, मी सांगते बघ, आपली विश्वास बँक आता 10 लाखाच्या पुढे 25 लाखापर्यंत कर्जावरती 11% दरानं व्याजदर देते.
0: खरं की काय?
1: आणि शिवाय प्रोसेसिंग फी फक्त 0.75%.
0: अरे वा, ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. मी आजच तिला कळवते.
1: नक्की कळव. याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8300 10876 आणि कल्पेश आचट 8300 16406.
2: या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात मिस्टर इंडिया या चित्रपटामधला किशोर कुमार यांच्या आवाजात. शब्दरचना जावेद अख्तर यांची आणि गीताला संगीत साज आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचा.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर
4: कार्यक्रमात आता ऐकूया तांबडे माते या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं योगेश यांचं गीत. गीताला संगीत आहे आनंद घन यांचं.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5352-4726-2626।
2: काय ग, तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
3: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच।
2: ते कसं?
3: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग।
2: बर,
3: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा।
2: स्मार्ट प्लॅन,
3: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन। अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात या मालक या चित्रपटामधलं मन्नाडे यांनी गायलेलं गीत। पी सावळाराम यांच्या गीताला संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं।
4: माझ्या मनाची केलीस चोरी, माझ्या मनाची केलीस चोरी, कसा विसरेन सांग तुला चोरी, कसा विसरेन सांग तुला पोरी, पोरी ग कसा विसरेन सांग तुला पोरी, माझ्या मनाची।

जाळफेकून तुझ्या जताठी, जाळफेकून तुझ्या जताठी, कसा दुसरे न सांग तुला पोरगी, तो कसा दुसरे

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत रूप पाहता लोचने या चित्रपटामधलं गीत. शब्दरचना शांता शेळके यांची, संगीत दिला आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

नमस्कार नाशिककर, मी मेधा मांजरेकर बोलते आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रमातलं हे गीत आहे महानंदा या चित्रपटामधलं शांता शेळके यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
1: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत सुधीर फडके यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत, लक्ष्मीची पावलं या चित्रपटामधलं गीत. या गीताला संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

श्रोतेहो नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती आता प्रसारित करीत आहोत आजचं म्हणजेच 23 मे 2026 शनिवारचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. सुरुवातीला आजच्या ठळक बातम्या. राज्यात 52,000 कोटींचे 4 नवीन द्रुतगती महामार्ग. समृद्धीशी कनेक्टिव्हिटीमुळे नाशिकच्याही विकासाला मिळणार गती. महाराष्ट्रासह 8 राज्यात उष्णतेची लाट. गोंदियात उष्माघातानं 1 मृत्यू. डिझेल टंचाईचा फटका. कांदा लिलाव बेमुदत बंद. लासलगाव व्यापारी असोसिएशनचे बाजार समितीला पत्र. सोमवारपासून निर्णयाची अंमलबजावणी. आषाढी वारीला यंदा सुद्धा VIP दर्शन बंद. आणि उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाठी नसल्यास 1 जुलैपासून होणार वाहनांवर कारवाई. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्र सरकारनं राज्याच्या पायाभूत सुविधांचा कायापालट करण्यासाठी 51,906 कोटी रुपयांच्या 4 नवीन प्रवेश नियंत्रित द्रुतगती महामार्गांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या माध्यमातून हे प्रकल्प 2028 पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष ठेवण्यात आलं आहे. या नवीन महामार्गांमध्ये प्रामुख्यानं नागपूर चंद्रपूर, नागपूर गोंदिया, भंडारा गडचिरोली आणि नवेगाव मोरे ते सूरजागड या 547 किलोमीटर लांबीच्या 4 प्रमुख मार्गांचा समावेश आहे. या नवीन महामार्ग जाळ्याचा थेट आणि मोठा फायदा नाशिक शहर आणि जिल्हा परिसराला होणार आहे. हे 4 नवीन एक्सप्रेसवे विदर्भातील अंतर्गत जिल्ह्यांना जोडण्यासोबतच थेट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाला सुद्धा जोडले जाणार आहेत. नाशिक हे समृद्धी महामार्गावरचं अत्यंत महत्वाचं केंद्र असल्यानं या नव्या जोडणीमुळे नाशिकहून पूर्व महाराष्ट्रातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा या दूरच्या जिल्ह्यांमध्ये जाणं अत्यंत वेगवान होणार आहे. यामुळे नाशिककरांना विदर्भाच्या शेवटच्या टोकापर्यंत हाय स्पीड रस्ते कनेक्टिव्हिटी मिळणार असून प्रवासाचा वेळ कमालीचा वाचणार आहे. ज्येष्ठ महिन्याच्या या भीषण उकाड्यापासून सध्या दिलासा मिळण्याची शक्यता नसून यावेळी सगळ्यात मोठा धोका हा आहे की दिवसाच्या उष्माघातानंतर रात्रीचा उकाडा सुद्धा विक्रम मोडताना दिसतोय. दिल्लीत मे महिन्यात गेल्या 14 वर्षातील सगळ्यात उष्ण रात्र नोंदवली गेली. गुरुवारी सफदरजंगमध्ये किमान तापमान 31.9° राहिले तर दुसरीकडे देशात भीषण उष्माघातामुळे सलग 4th दिवशी सुद्धा विजेच्या कमाल मागणीनं विक्रम मोडला. गुरुवारी दुपारी 4:15 मागणी 270.0 GW सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली. मंत्रालयानुसार थर्मल ऊर्जेतून 62.8% आणि सौर ऊर्जेतून 22% मागणी पूर्ण झाली. हवामान विभागाच्या उत्तर पश्चिम आणि मध्य भारतात 12-45° पुढे राहण्याच्या अंदाजामुळे मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. युपीचा बांदा सलग 5व्या दिवशी सुद्धा देशातलं सगळ्यात उष्ण ठिकाण राहिलं. गुरुवारी बांदाचं तापमान 47.6° होतं. 17 मे रोजी 46.4, 18ला 47.6, 19ला 48.2 तर 20 रोजी 48° होते. युपी, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात पुढच्या 2 दिवसांसाठी रेड अलर्ट आणि राजस्थानसह 11 राज्यांसाठी आठवड्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सहभागी होणार नसल्याचं पत्र बाजार समितीला दिलं आहे. आधीच युद्धजन्य परिणामामुळे कांद्याची निर्यात ठप्प झाली आहे. बांगलादेशमध्ये गेले 1 ते 1.5 वर्षापासून कांदा जात नाही. उन्हामुळे कांदा खराब होत असून त्यामुळे दर सुद्धा घसरले आहेत. लासलगाव बाजार समितीत सध्या रोज 10 ते 15 हजार क्विंटल कांद्याची आवक होत आहे. येथील 90% कांदा हा वाहनातून इतर राज्यात पाठवला जातो. त्यासाठी वाहन नसल्यानं लिलाव बंद करण्यात येत आहेत. सध्या जिल्हाभरात कांद्याला जेमते 500 ते 600 रुपये प्रति क्विंटल भाव मिळतोय. शेतकरी यामुळे हवालदिल झाले असून त्यातच आता लिलाव बंदमुळे दर आणखी खाली येण्याची शक्यता आहे. वाढणारं तापमान, इंधनाची टंचाई आणि इंधन टंचाईमुळे गाड्यांची उपलब्धता नसल्यामुळे घेतलेली ऑर्डर वेळेत देता येत नसल्यामुळे अनेक सौदे तुटत असल्याची सुद्धा कांदा व्यावसायिकांनी भूमिका मांडली. समस्त महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या विठुरायाची आषाढी वारी येत्या 25 जुलैपासून सुरू होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडनं जय्यत तयारी सुरू आहे. यात्रेत सहभागी होणाऱ्या 10 ते 15 लाख भाविकांना वेळेत आणि जलदगतीनं दर्शन मिळावं यासाठी गतवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा यात्रा कालावधीत VIP दर्शन बंद ठेवण्यात यावेत असे आदेश जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी दिले आहेत. पावसामुळे वारकऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी पालखी मार्गासह 65 एकरावर 22 ठिकाणी जर्मन हँगर्स पद्धतीचे मंडप उभारले जाणार आहेत. सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी अर्थातच HSRP बसवणं केंद्रीय मोटार वाहन नियमान्वये बंधनकारक केलं जात आहे. याच अनुषंगानं नाशिकमध्ये वाहनधारकांनी 30 जूनपर्यंत HSRP नंबर प्लेट बसवून घ्यावी असं आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी केलंय. 1 जुलैपासून अशा नंबर प्लेट नसलेल्या सगळ्या जुन्या आणि नव्या वाहनांवर मोटर वाहन कायद्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा शिंदे यांनी दिलाय. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांवर HSRP नंबर प्लेट बसवणं अनिवार्य आहे. याकरता वेळोवेळी मुदतवाढ सुद्धा देण्यात आली होती. आताही परिवहन आयुक्त कार्यालयानं वाहनधारकांच्या सोयीसाठी मुदतवाढ देत नंबर प्लेट बसवण्याची अंतिम तारीख 30 जूनपर्यंत निश्चित केली आहे. HSRP नंबर प्लेट न बसवलेल्या वाहनांचं कर्ज उतरवणं किंवा चढवणं, वाहन हस्तांतरण, पुनर्नोंदणी, वाहनातील बदल नोंद करणं तसंच परवाना नूतनीकरणासारखी कामं यापूर्वीच थांबवली आहेत. 30 जूनपर्यंत संकेतस्थळावरून अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार नाही. याबरोबरच आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र समाप्त करत आहोत. नमस्कार.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा।
2: ऐकणार आहोत पी सावळाराम यांचं मीना खडीकर आणि रामचंद्र चितळकर यांच्या आवाजात। हे गीत आहे राम राम पाहुणं या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे लता मंगेशकर यांनी।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या
2: कार्यक्रमात. आता ऐकूयात शांता शेळके यांचं गीत पवना काठचा धोंडी या चित्रपटामधलं गीत. लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: माझ्या शेजारी येऊन बसता, हवं नग काहीच न पुसता।
1: अग बाया,
0: अरे हट, तुम्ही नुसतेच गालात हसता, अव गालात हसता।
1: अग ग ग ग ग ग

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत, ग दि माडगुळकर यांचं गीत, सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत रंगल्या रात्री अशा या चित्रपटामधलं.

म्हणतात।

0: विश्वास बँक खास आपल्या ग्राहकांसाठी आता घेऊन आली आहे व्यवसाय करता हप्ते बंदी आणि कॅश क्रेडिट कर्जाचे नवीन सुधारित व्याजदर. 10 लाखापासून 25 लाखापर्यंतच्या कर्जासाठी 11% व्याजदर. प्रोसेसिंग फी 0.75%. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800 10876 आणि कल्पेश आचट 83800 16406 या क्रमांकांवरती. कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद. कायद्याच्या जगातलं वास्तव न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत. गीताला संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलं आहे आणि हे गीत आहे रूप पाहता लोचनी या चित्रपटामधलं.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. गीताला संगीत आहे प्रभाकर जोग यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत थांब लक्ष्मी कुंकू लावते या चित्रपटामधलं.

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत जगदीश खेवडकर यांचं गीत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत गण्यानं घुंगरू हरवले या चित्रपटामधलं.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत वाणी जयराम यांच्या आवाजात चंद्रकांत पोत यांचं गीत. यशोदा या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे दत्ता डावसेकर यांचं.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
4: संचयात समृद्धी.
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत पाटलाची सून या चित्रपटामधलं आशा भोसले आणि सहकार्याने गायलेलं कवी संजीव यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5352-4726-2626।
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद, अढावतकर ज्वेलर्स।
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट।
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
2: विश्वास नाशिककरांचा।
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा।
3: मराठी गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश भट यांचं गीत घरकुल या चित्रपटामधलं। या गीताला संगीत दिलं आहे सी रामचंद्र यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या
2: कार्यक्रमात. आता ऐकूया साधी माणसं या चित्रपटामधलं गीत. हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात, योगेश यांची शब्दरचना. गीताला संगीत आहे आनंद घन यांचं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर. मनाचे अनोखे गहिरे रंग, वृत्त छंद आणि गेयतेच्या माध्यमातून उलगडत जाणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका माझी कविता. नवकवींना हक्काचं व्यासपीठ माझी कविता जरूर ऐका दर सोमवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे हळदी कुंकू या चित्रपटामधलं उत्तरा केळकर, हेमलता आणि सहकाऱ्यांनी गायलेलं. शब्दरचना जगदीश खेबुडकर यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल.
1: बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदा.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. म दा देवकाते यांचं गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत चंद्रशेखर गाडगीळ यांच्या स्वरात. चित्रपट पदराच्या सावलीत.

0: अग हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा।
1: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार। चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात।
0: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणी, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही।
1: अगोबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी।
0: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक।
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात, कन्यादान या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत। गीताला संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी। आणि हे गीत ऐकूयात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजात।

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत गायक सुधीर फडके यांच्या संगीताने सजलेलं रवींद्र भट यांचं गीत. हे गीत ऐकूयात ते माझे घर या चित्रपटामधलं गीत.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
2: नाशिकचा सांस्कृतिक वैभव वसंत व्याख्यानमाला मंडळी आज शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी वसंत व्याख्यानमाला अंतर्गत आपण ऐकू शकणार आहात स्वर्गीय कांताबेन रसिकलाल शहा स्मृती प्रित्यर्थ, श्री भूषण गरवारे कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ पुणे यांचं व्याख्यान. त्यांचा विषय आहे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मी, संघर्ष की सहजीवन. आणि त्यानंतर मेघा विश्वास प्रस्तुत माय बोली साजिरी मराठी मनाचा कॅनव्हास हा कार्यक्रम आणि कलानिकेतन महाविद्यालय नाशिक यांचं चित्र प्रदर्शन. जरूर या आज शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी संध्याकाळी 7:15. ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक. वसंत व्याख्यानमाला शतकोत्तर वाटचाल बोधामृताची अविरत ज्ञानगंगा दिनांक 1 ते 31 मे 2026 दररोज संध्याकाळी 7:15. ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक.
3: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत जगदीश खेवडकर यांचं आशा भोसले यांनी गायलेलं कुंकवाचा करंडा या चित्रपटामधलं गीत. या गीताला संगीत दिलं आहे प्रभाकर जोग यांनी.

0: हाय नेहा, कुठपर्यंत आलाय नवीन गाडीचा शोध?
1: अगं, गाडीचा विचार अगदी पक्का आहे, पण त्यासाठी लागणारी पैशाची जुळवाजुळव काही होत नाहीये.
0: एवढंच ना, मी सांगते तुला उपाय.
1: हो, तो कोणता?
0: अगं, आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक वाहन खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर देते.
1: ही तर खरोखरच खुश खबर आहे.
0: आणि प्रोसेसिंग फी फक्त 0.75%. आता तरी लवकरच गाडी बुक करशील ना?
1: हो तर.
0: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800 10876 आणि कल्पेश आचट 83800 16 4.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात कांचन गंगा या चित्रपटामधलं नीना खडेकर यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स
2: कॅनडा। हे गीत ऐकणार आहोत मराठा तेतू का मिळवावा या चित्रपटामधलं गीत। हे गीत आहे शांता शेळके यांचं। ऐकूया लता मंगेशकर, उषा मंगेशकर, पंडित रघुनाथ मंगेशकर, हेमंत कुमार आणि सहकाऱ्यांच्या आवाजात या गीताला संगीत।

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, आज आपण जनावरातील स्तनदाह, खेड्यामध्ये आपण याला दगडी असे म्हणतो किंवा कासेचा दाह असंही म्हणतो, याविषयी आपण आज सविस्तर मार्गदर्शन करणार आहोत. शेतकरी बंधूंनो, दुधाळ जनावराची योग्य पद्धतीने काळजी घेणे हे उत्पन्नाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. यात नेहमीच काळजी घेण्याचे काम म्हणजे दूध काढतानाची स्वच्छता व जनावरांचा स्तनदाहापासून बचाव. इतर कोणत्याही आजारापेक्षा या आजारामुळे जनावराची किंमत व दूध देण्याची क्षमता कमी होते, त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. दुभत्या जनावरातील स्तनदाह किंवा कासेचा दाह हा जर खरंच शेतकऱ्यापुढील सर्वात मोठी समस्या आहे, कारण स्तनदाह हा आजारामुळे भारतीय शेतकऱ्यांचे प्रत्येक वर्षाला करोडो रुपयाचे नुकसान होत आहे. कासेचा दाह म्हणजेच कासेला येणारी सूज व कासेतील दुधात सोमॅटिक पेशीची संख्या वाढणे होय. या आजारामुळे जनावराचे दूध कमी होते किंवा दूध देणे बंद करत, किंवा जनावराच्या दुधात पू किंवा रक्त येते, किंवा दुधात गाठी होतात. कासेचा दाह हा आजार जास्त दूध देणाऱ्या जनावरात प्रामुख्याने होतो. उदाहरणार्थ जर्सी गाय, HF गाय, मुर्रा, मैसाना. हा जर जीवाणू, विषाणू किंवा बुरशीच्या जंतूपासून होत असला तरी काही कारणामुळे पण हा रोग वाढतो. यामध्ये सांगायचं झाल्यास शेतकरी बंधूंनो, अस्वच्छ गोठा, कमी जागेत जास्त जनावर बांधणे, जनावराच्या कासेला बाह्य दुखापत होणे, क्षाराच्या कमतरतेमुळे रोग वाढण्यास मदत होते, काही जीवनसत्वाचा अभाव, गर्भाशयाचा दाह झाला असेल तर स्तनदाह होण्याची शक्यता वाढते, काही प्रकारचे ॲलर्जी, दूध काढण्याच्या चुकीची पद्धत, धारा काढल्यानंतर जनावरे लागलीच बसत असतील तर स्तनदाह होण्याची किंवा कासेचा दाह होण्याची शक्यता वाढते. शेतकरी बंधूंनो, यामध्ये काही लक्षणे असे दिसतात, जसे कासेला कमी अधिक सूज येणे, कास लालसर दिसून येते, जनावराच्या एका किंवा अनेक स्तनातून दूध कमी येते, जनावराला वेदना होतात, दूध कमी येते, दुधात गाठी येतात किंवा दुधातून रक्त येते किंवा स्तनातून काही येत नाही. आजार फार वाढल्यास स्तनास सड तयार होते व स्तनातील दुधाचा मार्ग बंद होतो. शेतकरी बंधूंनो, यामध्ये स्तनदाहाचे प्रकार जर आपण बघितले तर यामध्ये तीन प्रकारात हा रोग जनावरामध्ये आढळून येतो. यामध्ये पहिला प्रकार म्हणजे अति तीव्र स्तनदाह. जनावरांना यामध्ये 106° ते 107° फॅरनहाईट ताप येतो. कासेला अचानक सूज भरपूर प्रमाणात येते. दुधात गाठी किंवा सडातून पाणी येते. जनावरे चारा पाणी बंद करतात व रवंतही बंद करतात. यामध्ये शेतकरी बंधूंनो दुसरा प्रकार असा की पहिला अतितीव्र स्तनदाह, आपण त्याबद्दल माहिती घेतली. यामध्ये दुसरा प्रकार म्हणजे तीव्र स्तनदाह. या प्रकारात जनावरांना 104° फॅरनहाईट पर्यंत ताप येऊ शकतो. कासेला थोडी सूज येते. दुधातून थोड्याफार प्रमाणात गाठी येतात व जनावरे दूध कमी करतात. यामध्ये तिसरा प्रकार असा की कमी तीव्र स्तनदाह. या प्रकारातून दुधातून गाठी फार कमी प्रमाणात येतात किंवा येतच नाही, तापही येत नाही, फक्त जनावराचे दूध कमी होते. शेतकरी बंधूंनो, यावर उपचार जर सांगावयास झाल्यास भरपूर प्रमाणात कासेला सूज असेल तर कासेला बर्फाने शेकावे. घरगुती औषध उपचारामध्ये जनावरांना आंब्या हळद किंवा व काळा बोर एकत्रित मिसळून लावावे. औषधी दुकानातील मस्टीलेप किंवा बेलाडोना किंवा विस्फोरक नावाचे मलम सुजेवर लावावे किंवा टिटालियम नावाच्या गोळ्या सकाळ संध्याकाळ 5 याप्रमाणे द्यावे. आणि पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य अशा प्रतिजैविकाची इंजेक्शने कमीत कमी 3 दिवस तरी यामध्ये द्यावे. त्याचप्रमाणे पेडिस्ट्रीन सारखे मलम सडा सोडायला हरकत नाही. शेतकरी बंधूंनो, यामध्ये प्रतिबंधात्मक उपाय म्हटलं तर प्रतिबंधक उपायामध्ये मस्टॅटिस किंवा स्तनदाह या आजाराची पुढील प्रमाणे काळजी घ्यावी. यामध्ये गोठा नेहमी स्वच्छ ठेवावा, गोठा कोरडा ठेवण्याचा प्रयत्न करावा, जनावरे आत बाहेर बांधावीत, आठवड्यातून कमीत कमी गोठा एक वेळ तरी फिनाईल किंवा डेटॉल वापरून धुवावा, धारे पूर्वी व धारेनंतर सर्व सडांना जंतुनाशक औषधाच्या पाण्यात बुडवावे. धार काढल्यानंतर सडाचे छिद्र थोडा वेळ उघडे राहते आणि त्यातून जंतू संसर्ग होऊ स्तनदाह होतो. धार काढल्यानंतर सडाचे छिद्र थोडा वेळ उघडे राहते आणि त्यातून जंतुसंसर्ग होऊन स्तनदाह होतो. म्हणूनच जनावरांना धार काढल्याबरोबर बसू देऊ नये. जनावरे गाभण काळात आडते वेळेस सडामध्ये प्रतिजैविकाचे मलम सोडून गाय आठवावी. रोजच्या आहारात जीवनसत्वाचा आणि क्षाराचा वापर करावा. त्यामुळे जनावराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते व स्तनदान हा आजार कमी प्रमाणात होतो. प्रत्येक महिन्यापासून एक वेळा सुप्त अवस्थेतील स्तनदानाचे परीक्षण करून घ्यावे. निरोगी जनावरांची आणि निरोगी सराची धार सुरुवातीस काढावी. कासेचा दाह झालेले आणि गर्भाशयाचा दाह झालेले जनावर गोठ्यात एका बाजूस किंवा वेगळे बांधावे. अशा प्रकारे जर आपण उपाय केल्यास तर या आजारामध्ये आजाराचे प्रमाण 90% कमी होऊ शकते या शंका नाही.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत मंगळसूत्र या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे बाळ पळसुले यांचं.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5352-4726-2626।
2: कार्यक्रमात आता ऐकूयात पी सावणाराम यांचं गीत कन्यादान या चित्रपटामधलं। ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात। गीताला संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी।

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुमन कल्याणपूर आणि बाळकराम यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे वावटळ या चित्रपटामधलं. आनंद यादव यांच्या गीताला संगीत आहे राम कदम यांचं.
3: माझ्या बंड्या तू वडर, माझ्या पांड्या तू वडर, अरु माझ्या बर

0: काय ग देविका, श्रीमयीला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं, कसं काय जमलं तुला?
1: अगं तुला माहितीये ना, आपले सोन्याचे दागिने याच वेळी कामाला येतात.
0: हो पण म्हणजे नक्की काय केलंस?
1: सांगते. अगं आपल्या विश्वास बँकेनं सोन्याच्या दागिन्याच्या तारणावरचं कर्ज 9% व्याज दरानं द्यायचं ठरवलंय आणि मी याचाच फायदा घेतला बघ.
0: काय सांगतेस?
1: हो, शिवाय प्रोसेसिंग फी नाही.
0: अरे वा, ही तर खुशखबरच म्हणायची.
1: आणि म्हणूनच शिक्षणाचं हे स्वप्न आता लवकरच आमचं पूर्ण होणार बघ.
0: होणार होणार, नक्की होणार. आणि तुझंच काय, तुझ्यासारख्या आपल्या असंख्य ग्राहकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.
1: अगदी बरोबर आहे.
0: ही योजना सुरू करण्यासाठी आपण घराजवळच्या कुठल्याही विश्वास बँकेच्या शाखेत जाऊन संपर्क साधू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत जगदीश खेवडकर यांचं, उषा मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात. गीताला संगीत राम कदम यांनी दिलं आहे. तर हे गीत ऐकणार आहोत कलावंतीन या चित्रपटामधलं.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास, सूरविश्वास कुमार मंच, अष्टोप्रहर स्वरहोत्र, यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी. संकल्पना विनायक रानडे, चार चौघ, ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाने वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा. 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत सर्जा या चित्रपटामधलं ना धो महानोर यांचं गीत. गीताला संगीत साज आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात.
3: चल हाट.

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट आहे.
1: अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ.

कार्यक्रमात आता ऐकूयात ललिता फडके यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि हे गीत ऐकूयात सुवासिनी या चित्रपटामधलं.

कार्यक्रमात आता ऐकूयात पी सावळाराम यांचं गीत कांचन गंगा या चित्रपटामधलं. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत यशोदा या चित्रपटामधलं आरती प्रभू यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत कृष्णा कल्ले यांच्या आवाजात. गीताला संगीत साज आहे दत्ता डावसेकर यांचा.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट.
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं दत्ता केशव यांचं गीत. हे गीत आहे ओवाळी ते भाऊराया या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे प्रभाकर जोग यांनी.

0: दुपारचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी प्रपुरिका जोशी. भाषा, सुरांची भाषा एकच असते. जगाच्या कुठल्याही भागातील माणूस दुसऱ्या कुठल्याही भागात गेला तरी संगीत त्या त्या भागातले लोकगीत, राज्यातले, देशातले, हे सर्व संगीत त्याचे सूर त्याला आपलं करून घेतात. मग ते कोणी गीतकार असो, गझलकार असो, कोणीही असो. असाच एक गायक अस्सल मातीमधून येणारा, जगभरातील त्यांच्या असंख्य चाहत्यांच्या हृदयावर आपल्या जादुई आवाजाची मूर्ती फिरवणारा गायक उस्मान मीर. त्यांच्यासारखे गायक सर्वांना मोहवून टाकतात. त्यांचे भारतभर अनेक कार्यक्रम झाले आहेत. त्यांच्या गझल हिंदी चित्रपट मधून आपल्यापर्यंत आल्या. त्यांच्या बऱ्याच कॅसेट त्यानंतर ऐकल्या. लोकांनी त्यांच्या मैफिलीचा कार्यक्रमलाही जोरदार गर्दी केली. त्यांची गाण्याचे फॅन माझ्यासारखे अनेक सामान्य दर्दीपासून श्रेष्ठ गायक, गायिका आणि अगदी संगीतकारही आहेत. सुफी गायक उस्मान मीर जोधपूरमध्ये एक श्रवणीय संध्याकाळ गाजवतात. ही जोधपूर संगीतप्रेमीसाठी पर्वणीच होती. लोकप्रिय सुफी आणि फिल्मी गायक उस्मान मीर जोधपूरमध्ये जेव्हा स्वरसुद्धा ह्या आयोजित कार्यक्रमामध्ये गेले तेव्हा आणि जोधपूरवासी त्यांचे नाते एकरूप झाले. म्हणजेच मारू मन मोर बनी थन घटकयो, मारू मन मोर बनी थन घटकयो, ह्यासारखे हे लोकगीत ऐकून तृप्त होतात. सर्व अगदी क्या बात है अशी जिंदादिल टाळ्या आणि टाळ्यांच्या कडकडाटपर्यंत रगदी. सुरत, अहमदाबाद, राजकोट, कच्छ ह्या भागात जर गुजरातमधील उस्मान मीरचे गाण्यांच्या आणि लोकगीत गायलेल्या कॅसेट अजूनही मन थिरकायला लावतात. उस्मान मीरचा आवाज आपण काही फिल्मीमधून सुद्धा ऐकला. त्यांची गायकी म्हणजे प्रत्येक आलापी ईश्वरीय देणगी. मशहूर फिल्म रामलीला, बेजुबान इश्क, द लास्ट डॉन या कैसा तिकडम, यमला पगला दिवाना इत्यादीमध्ये उस्मान मीरची गायकी गाजली. लोकांनी खूप पसंतही केली. सुफी व गझलची अलवार जुगलबंदीच जणू. उस्मान मीरने सुलतान खान, दलेर मेहंदी, अनुराधा पौंडवाल, श्रेया घोषाल, रूपकुमार राठोड, भूमी त्रिवेदी, अलका याज्ञिक, सुलेमान इस्माईल दरबार व अमित त्रिवेदी अशा ख्यातीप्रधान गायकांबरोबरही गायन केलं आहे. लोकांनी अगदी टाळ्यांच्या गडगडात ते सगळं नावाजलंही आहे.
1: घनघोर जरे चहुंवर मारू मा

जगभरातील त्यांच्या असंख्य चाहत्यांच्या हृदयावर आपल्या जादुई आवाजाचे मोरपीस फिरवून मोहवून टाकणारे ओस्मान मीर। त्यांच्या बऱ्याच कॅसेट नंतर मी ऐकल्या। लोकांनी त्यांच्या मैफिलीच्या कार्यक्रमालाही जोरदार गर्दी केली। जीव झोकून भान हरपून तान लागली की अशी अफाट लखलखाट थुईथुई मनात नाचायला लागते, पाय फेर धरायला लागतात। मारू मन मोर बनी थनगट करे असा अस्सल लोकगीत गाणारे हे बावन नक्षी त्यांच्या जादुई आवाजामध्ये जेव्हा आपला आवाज घुमतो, केसरिया बालम पधारो मारे देस म्हणजेच मंदिरावरचा सोनेरी कळसच आहे। ऐकाल ह्याच्यातली ताण व आलाप, रसिक मनाला सच्चा आणि खरा आनंद मिळत जातो तो हा असा। अत्यंत तरल लोकगीत मधून आपल्याला भिनत जाणारा हा उस्मान मीरचा आवाज। आता क्लासिकल सिंगर, प्लेबॅक सिंगर, गझल भजन फोक सिंगर म्हणून गुजरातचे हे एक प्रसिद्ध गायक म्हणून नावाजले असले तरी लोकगीत गाताना ऐका तुम्ही, वो बात ही कुछ और है। त्यांचा जन्म मांडवी कच्छ मधला। पहिले गुरु ते त्यांचे स्वतःचे वडील। तबला प्लेयर म्हणून स्टेजवर येणारे छोटे उस्मान मीर आता ग्लोबल इंडियन म्युझिक अवॉर्ड पर्यंत पोहोचले रामलीला फिल्म मध्ये त्यांच्या ह्या गाण्यासाठी। उस्मान मीर यांनी गायलेलं असंच अफाट हे गाणं केसरिया बालम पधारो म्हारे देश इतकं लखलखीत आणि बावन नक्षी आहे की भान हरपून गातात की आपणही त्यांच्या गाण्यात अगदी हरवून जातो। संगीताचा खरा आनंद रसिकाला मिळत राहतो। त्याने गायलेलं हे गाणं जरूर ऐका, मजा येईल। लोककलाचे सुंदर रूप सुफी गायक उस्मान मीरच्या आवाजात। आपल्या देशाचा हा अतिशय महत्वाचा सुंदर प्रदेश कच्छचे विस्तारित वाळवंट ह्या भव्य वाळवंटात मनसोक्त फिरून आणणार हे गाणं केसरिया बालम आवो पधारो म्हारे देश। अस्सल मातीमधलं लोकगीत ऐकाच

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनल।
2: संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात अग्निपथ या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत, सुदेश भोसले, कविता कृष्णमूर्ती आणि अनुपमा देशपांडे यांच्या आवाजात। आनंद बक्षी यांची गीतरचना, गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: ऐकूया दिलसे या चित्रपटामधलं गीत सोनू निगम आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात. गुलजार यांचे शब्द, ए आर रहमान यांचं संगीत.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: काय ग देविका, तुझ्या नवीन घराच्या खरेदीची प्रक्रिया कुठपर्यंत आली?
2: अगं काम तर सुरूच आहे, पण आता कर्जाची चिंता आहे बघ.
1: अगं एवढंच ना, आपली विश्वास बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
2: काय सांगतेस?
1: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
2: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
1: हो,
2: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8800106876 आणि कल्पेश आचट 8800106406 या
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात. आता ऐकूयात अनजाने रिश्ते या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलंय अन्नू मलिक यांनी.

0: खुश खबर आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्त रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5352-4726-2626।
1: काय ग, तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच।
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग।
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच।
1: स्मार्ट प्लॅन,
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन। अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
3: हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा।
4: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप
3: चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणी, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही।
4: अगोबाई, म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी?
3: वडनेरे सराफ,
4: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
3: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक।
5: कपिल यांनी यांच्या संगीताने सजलेलं समीर ह्यांचं गीत ऐकूयात। उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरामध्ये चित्रपट आहे अफसाना प्यार का।

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। श्रोतेव, जीवनरंग या कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती ऐकत असतो। मी सुषमा दाते आज पुण्याला आले आहे आणि एका अतिशय हुशार व्यक्तीची मुलाखत घेणार आहे। साने गुरुजींची धडपडणारी मुलं जशी आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करू इच्छिणारी, काम करू बघणारी आणि त्याच्यातनं यश कसं मिळेल यासाठी कष्ट करणारी अशा मुलांपैकी एक असं आहे वेदांत अमृतकर। ते पुण्यात आहेत सध्या आणि मी पण आलेले आहे आणि त्यांच्या घरी पोचले आहे। त्यांच्याकडनं त्यांच्या व्यवसायाच्याबद्दल आणि नर्मदा परिक्रमेबद्दल जाणून घेऊ। नमस्कार वेदांत।
6: नमस्कार।
5: तुम्ही खूप छान वेगवेगळ्या टूर्स अरेंज करता तरुण वयातच, तर तुमच्या या सगळ्या प्रवासाबद्दल मला बोलायची इच्छा आहे। पण पहिल्यांदा सुरुवात करूया तुमच्या बालपणापासून, शिक्षणाबद्दल, घरच्या वातावरणाबद्दल थोडं सांगा।
6: नक्कीच नक्कीच। सर्वप्रथम सर्व श्रोत्यांना नमस्कार। रेडिओ विश्वासमध्ये मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचे आभार आणि निवेदिका दाते मॅडमांचे आभार मानू इच्छितो। आपण प्रश्न विचारला त्यानुसार माझं बालपण धुळे शहरातच झालं। जन्म माझा कल्याणचा। बालपण सगळं शालेय शिक्षण आणि ज्युनियर कॉलेजचं शिक्षण धुळे शहरात झालं। कनसा कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये माझं शालेय शिक्षण पूर्ण झालं। त्यानंतर ज्युनियर कॉलेज जे आहे ते जैन महाविद्यालय, त्या ठिकाणी कॉमर्स या क्षेत्रात मी शिक्षण पूर्ण केलं। पण 12वीनंतरचं शिक्षण जे आहे ते मुंबईमध्ये ठाण्यात या ठिकाणी पत्रकारितेत माझं पूर्ण शिक्षण झालं। मास मीडिया, बॅचलर्स इन मास मीडिया या ठिकाणी याच्यामध्ये मी डिग्री मिळवली आणि नंतर पत्रकारितेत मास्टर्स सुद्धा मी पूर्ण केलेलं आहे। त्यानंतर साम TV मध्ये माझी इंटर्नशिप झाली। पत्रकारितेत काम करत असताना ऑन ग्राउंड मीरा भाईंदर या ठिकाणी मीरा भाईंदर लाईव्ह या चॅनलमध्ये न्यूज अँकर आणि रिपोर्टर म्हणून कार्यरत होतो। लॉकडाऊन पॅन्डेमिकच्या काळापर्यंत मुंबईला स्थायिक होतो आणि लॉकडाऊनमध्ये घरी आल्यानंतर मग पुढचा सगळा प्रवास चालू झाला,
5: पुढचा विचार सुरू झाला आणि प्रवास चालू झाला। मला आश्चर्य वाटतं तुमचं कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण झालं असूनही तुमचं इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषा चांगल्या आहेत आणि तुम्ही त्यामुळे अँकरिंग वगैरे छान करू शकला असाल। मग एवढं छान वृत्तपत्रिकेचं कार्य आहे आणि काम आहे, तर मग ते सोडून तुम्ही ह्या ट्रॅव्हल अँड टुरिझम फील्डकडे कसे वळला?
6: नक्कीच नक्कीच। म्हणजे सर्वप्रथम तुम्ही भाषेविषयी म्हटलं तर घरी वातावरण जसं आहे संपूर्णतः आध्यात्मिक वातावरण घरी आपलं असल्यामुळे लहानपणापासून स्तोत्रपठण म्हणा, विविध पुस्तकांचं वाचन म्हणा किंवा इतरत्र सुद्धा श्रवण करण्याची आवड मला लहानपणापासून आहे। म्हणून चांगल्या चांगल्या गोष्टी कानावर पडल्यामुळे ते अर्थातच वाचेमधनं त्या गोष्टी चांगल्या बाहेर पडत गेल्या
5: आणि भाषा चांगली
6: झाली आणि संस्कार सगळे लहानपणापासून घरी तसे आहेत। दुसरा मुद्दा, शाळेत असल्यापासूनच निबंध स्पर्धा म्हणा, वक्तृत्व स्पर्धा म्हणा, त्यात लहानपणापासूनच भाग घेण्याची आवड होती। आणि दुसरा मुद्दा, तुम्ही म्हटलात पत्रकारिता सोडून टुरिझममध्ये कसा तुम्हाला इंटरेस्ट निर्माण झाला, तर सांगायला आवडेल की 3 पिढ्यांपासून हा व्यवसाय आमचा धुळे शहरामध्ये स्थायिक आहे आणि आजोबांपासूनचा आमचा टुरिझमचा व्यवसाय आहे। आता तिसरी पिढी आम्ही आता ह्यात काम करतोय, तर नव्याने टेक्निकल गोष्टी सगळ्या अंगीकारत आणि नवीन काळानुसार सगळे बदल घडवत हा तिसऱ्या पिढीचा व्यवसाय मी कुठेतरी मार्गस्थ करण्याचा माझा प्रयत्न आहे।
5: अरे वा, आजोबांच्या पासूनचा हा व्यवसाय आहे ना? आजोबा काय करत होते?
6: आजोबा म्हणजे सुरुवातीपासूनच घरात हा पूर्णपणे टुरिझम ओरिएंटेड बिझनेस आमचा सुरुवातीपासून आहे. त्यामुळे चारही आजोबा आमचे जे होते म्हणजे ते चारही बंधू ते टुरिझम क्षेत्राशी निगडीत त्यांचं पूर्ण काम धुळे शहरामध्ये आपण करत होतो. संपूर्ण खानदेश प्रांतामध्ये सर्वप्रथम ट्रॅव्हल्स आपण आपल्याकडनं इंट्रोड्यूस केली होती.
5: अरे वा, योगेश ट्रॅव्हल त्याचं नाव ते तुमचं होतं?
6: येस येस निश्चित निश्चित, योगेश ट्रॅव्हल्स नावाने आपण सुरुवातीला कार्यरत होतो. आणि लॉकडाऊन नंतर मी स्वतः बिझनेस ज्यावेळेस टेक ओव्हर केला तर घरच्या परवानगीनुसार आजोबांनी सांगितल्यानुसार मी नवीन नावाने सुरुवात केली. आता आपल्या पूर्णतः पर्यटन क्षेत्रामध्ये आपण आनंद यात्री पर्यटन या नावानेच कार्यरत आहोत.
5: अरे वा छान, म्हणजे तुमचं ऑफिस पुण्याला आहे आणि ते आनंद यात्री या नावाने?
6: येस येस येस, पुणे नाशिक धुळे अशा तीन मुख्य शाखा आपल्या आपण टुरिझम क्षेत्रात या ठिकाणी आपण काम करतोय.
5: बरोबर. आणि आजोबा आणि वडिलांनी सुद्धा फार मोठ्या मोठ्या ट्रिप्स नेलेल्या मला माहिती आहेत, म्हणजे अगदी चारधाम यात्रेपासून अनेक लोकांना आणि खूप जास्ती पैसे न खर्च करता सगळ्यांना खिशाला परवडेल अशा त्यांनी टूर्स नेल्या होत्या.
6: नक्कीच.
5: आणि मग तुम्ही या आनंद यात्री या ऑफिसमधनं आता कुठल्या कुठल्या टूर्स करता?
6: येस, आपण आनंद यात्रीमार्फत आध्यात्मिक यात्रा ज्या आहेत म्हणजे स्पिरिच्युअल टूर्स आपण ज्याला म्हणतो त्या आपण ऑर्गनाईज करत असतो. पण या व्यतिरिक्त आपण इंटरनॅशनल टूर्सकडे पण आपण आपला कल आपण या ठिकाणी नेलेला आहे. आणि आध्यात्मिक टूर्स विषयी सांगायचं झालं म्हणजे आध्यात्मिक यात्रेविषयी सांगायचं झालं तर आपण शास्त्रोक्त नर्मदा परिक्रमा आपण आयोजित करत असतो.
5: त्याच्याकडे मी येणारच आहे की नर्मदा परिक्रमेला खूप लोक जात असतात, खूप नेणारेही खूप असतात.
6: अगदीच.
5: पण तुम्ही जे आध्यात्मिक वातावरण तुमच्या घरात आहे आणि शास्त्रीय दृष्टिकोन तुमच्यामध्ये पण आहे, या दोन्हीचा संगम मिळून तुम्ही नर्मदा परिक्रमा करता तर ते कसं करता आणि कुठून सुरुवात करता परिक्रमेची?
6: नक्कीच नक्कीच, मी शास्त्रोक्त नर्मदा परिक्रमा ह्या करता म्हटलं की ज्यावेळेस आपण परिक्रमा करत असतो त्यावेळेस शास्त्राने सांगितल्याप्रमाणे काही नियम आहेत. तर पायी परिक्रमा वासियांना जे नियम लागू असतात तेच बसने परिक्रमा करणाऱ्या लोकांना सुद्धा काही अंशी लागू असतात. बसनेच नेतो आपण, पण बसने केल्यानंतर काही अंशी आपल्याला कुठेतरी मर्यादा येतात. पण ते नियम काटेकोरपणे पालन करून आपण ते शास्त्र आधारित अशी परिक्रमा केली जाते त्या प्रकारे आपण करण्याचा प्रयत्न असतो. आणि मुख्यतः काही ठराविक मुद्दे या ठिकाणी मांडावेसे वाटतात. कांदा लसूण विरहित जेवण आपण त्या ठिकाणी देत असतो.
5: अरे वा,
6: सूर्योदय झाला
5: कुक तुमच्या बरोबर असतो?
6: येस येस, किचन स्टाफ आपला सोबत असतो. त्यानंतर संकल्प पूजन आपलं परिक्रमेच्या सुरुवातीला होत असतं. संकल्प सोडला जातो शास्त्रोक्तपणे पूर्णतः.
5: ते कुठे होतं?
6: ओंकारेश्वरला. संकल्प पूजन झाल्यानंतर सुद्धा संपूर्ण परिक्रमामध्ये 15 दिवसांची जी परिक्रमा असते त्यामध्ये सुद्धा सकाळ संध्याकाळ नर्मदेची आरती असते, उपासना असते. या व्यतिरिक्त प्रवासादरम्यान भजन आपण घेत असतो बसमध्ये. इतरत्र टूर्समध्ये सगळे पिक्चरची गाणी बसमध्ये लावतात, पण परिक्रमामध्ये तो नियम पूर्णतः गरजेचा आहे. बसमध्ये परिक्रमेदरम्यान फक्त भजनं प्रवचनं आहेत. समर्थ संप्रदायाशी निगडीत असल्यामुळे सज्जनगडावरचे समर्थ भक्त मकरंद व रामदासे असतील, इतर रामदासी मंडळी असतील, त्यांची कीर्तन आहेत, त्यांची प्रवचनं आहेत, भागवत कथा आहे. प्रवासादरम्यान त्याचं श्रवण आपण आपल्या प्रवाशांना करून देत असतो. त्यानिमित्ताने आपलं सुद्धा छान श्रवण पुन्हा एकदा होत असतं.
5: आणि पुरेसं गांभीर्य तयार होतं की आपण नर्मदा परिक्रमेला जातोय, ही नुसती मजा नाही आहे तर हे सगळं समजून घेतलं पाहिजे. बरोबर. ओंकारेश्वरापासून सुरुवात होते आणि मग कसा तो प्रवास पुढे होतो?
6: आपण संपूर्ण महाराष्ट्रातून आपल्यासोबत परिक्रमेला लोक आतापर्यंत आलेले आहेत. नर्मदेच्या कृपेने अनेकांना बोलावणं तिने धाडलेलं आहे. तर आपण फक्त निमित्त मात्र असतो हे मी नेहमी सांगत असतो. तर पुण्यापासून सुरुवात केल्यानंतर आपण सर्वप्रथम उज्जैनला जातो. उज्जैनला महाकालेश्वराचं दर्शन घेऊन आपण पुढे ओंकारेश्वरला प्रस्थान करतो. ओंकारेश्वरला आपलं संकल्प पूजन होतं. संकल्प पूजन झाल्यानंतर त्या दिवसाचा मुक्काम असतो. दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून आपण शहादा प्रकाशा या मार्गे विमलेश्वरला गेल्यानंतर आपलं तट परिवर्तन होतं. समुद्र प्रवास जो प्रसिद्ध आहे परिक्रमेदरम्यान तो समुद्र प्रवास आपण विमलेश्वर ते मिठी तलाई, म्हणजे तो समुद्र प्रवास आपला जसं भरती ओहोटीची वेळ असेल त्यानुसार तो समुद्र प्रवास आपण करत असतो. समुद्र प्रवासाचे पण अनेक रंजक किस्से आहेत, तेही नक्कीच सांगेन. पण पुढे जात असताना मिठी तळ्याला पोहोचल्यानंतर आपण गरुडेश्वर, नारेश्वर, गरुडेश्वरला टेंबे स्वामी महाराजांची समाधी आहे त्याचं दर्शन घेतो. दत्त मंदिराचं दर्शन घेतो. नारेश्वरला रंगादूत स्वामी महाराजांचं मंदिर आहे त्याचं दर्शन घेतो. तिथून पुढे आपण नारेश्वरहून आपण कुक्षीला फक्त एक मुक्काम असतो आपला. कुक्षी करून आपण नेमावरला जातो. नेमावरला आपली अर्धी परिक्रमा पूर्ण होते. अर्धी परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर म्हणजे असं म्हटलं जातं एक एक सर्कल पूर्ण करण्यासाठी एक मध्यस्थानी आपण यावं लागतं. ते मध्यस्थान म्हणजे नेमावर आहे. नारेश्वरला नर्मदा मैयाचं नाभिस्थळ म्हणून संबोधलं जातं, ते प्रसिद्ध आहे. त्या नाभिस्थळाचं आपण दर्शन घेतो. वाटेत जबलपूरकडे येत असताना आपण जोगी टेकऱ्या म्हणून ठिकाण आहे, जोगी टेकऱ्याला मयाचं कंठस्थान म्हणून प्रसिद्ध आहे, त्या ठिकाणाला कंठस्थान म्हणून संबोधलं जातं. त्या ठिकाणी सुद्धा आपलं नर्मदा स्नान होतं, पूजाविधी होतात. जबलपूर करून आपण अमरकंटकला येतो. अमरकंटकला नर्मदेचं उद्गम स्थळ आहे. त्या उद्गम स्थानाच्या ठिकाणी आपण पूजाविधी करतो, तट परिवर्तन करतो, म्हणजे दक्षिण तटावरून पुन्हा उत्तर तटावर, उत्तर तटावरून दक्षिण तटावर, असं पूर्ण एक सर्कल पूर्ण होतं. अमरकंटकहून आपण नरसिंगपूर या ठिकाणी आल्यानंतर मुक्काम करतो. नरसिंगपूरहून आपण नर्मदापुरम, म्हणजे आधीचं होशंगाबाद जे होतं ते आता नर्मदापुरम म्हणून प्रसिद्ध आहे. शासनाने त्याचं पूर्णतः नाव बदललेलं आहे.
5: अच्छा.
6: येस. मग नर्मदापुरमला आपला मुक्काम होतो. नर्मदापुरमला सामूहिक नर्मदेची आरती होते. तिथून आपण पुन्हा ओंकारेश्वरला येतो, म्हणजे ओंकारेश्वर पासून सुरू झालेली परिक्रमा ओंकारेश्वरला येऊन थांबते. आल्यानंतर मग संकल्पपूर्ती पूजन त्या ठिकाणी होतं. त्यानंतर प्रायश्चित्त पूजन आपण करून घेत असतो.
5: म्हणजे
6: इतर ठिकाणी किंवा इतर आयोजक जे आहेत प्रायश्चित्त पूजन सहसा करत नाहीत, पण आपल्यामार्फत आपण ज्यावेळी शास्त्रोक्त हे नाव देतो तर प्रायश्चित्त पूजन आपण हमखास त्या ठिकाणी करून घेत असतो. ते करून घेण्याचं कारण म्हणजे संपूर्ण प्रवासामध्ये किंवा परिक्रमेमध्ये आपल्याकडून कळत नकळत जी काही पातकं घडलेली असतात त्याचं पापक्षालन म्हणून किंवा प्रायश्चित्त म्हणून ते प्रायश्चित्त पूजन आपण करतो. तो एक पूजाविधी मुख्यतः आपण त्या ठिकाणी करून घेत असतो. नंतर संकल्प पूर्ती पूजन होतं, म्हणजे नर्मदेचं जल जे आपण संपूर्ण परिक्रमेत आपल्यासोबत घेतलेलं असतं.
5: आपल्याकडनं काही चुका झाल्या असतील त्या माफ व्हाव्यात म्हणून समजला. आणि मग संकल्प पूर्ती म्हणजे आता ही पूजा नर्मदा परिक्रमा पूर्ण झाली त्याचा तो पूर्णत्वाचा
6: विधी
5: हे झालं की ते शब्द हे किती दिवसात सगळं होतं?
6: 16 दिवसांचा पूर्ण परिक्रमाचा कालावधी असतो.
5: अरे वा. आणि 16 दिवस तुम्ही तुमचं जेवण चहा सगळं तुमच्याकडनं असतं?
6: नक्कीच नक्कीच.
5: म्हणजे फारच चांगलं आहे. आणि त्या परिक्रमेच्या कालावधीमध्ये तुम्ही भजन कीर्तन आणि वेगवेगळ्या चांगल्या गोष्टी ऐकवता, हे सुद्धा चांगलं आहे. किती झाल्यात अशा परिक्रमा?
6: म्हणजे मैयाने माझ्याकडनं बसने जी परिक्रमा आपण केली आहे, नर्मदा मैयाने माझ्याकडनं आतापर्यंत 4 ते 5 वेळेस परिक्रमा करून घेतलेली आहे. त्यानंतर उत्तर वाहिनी माझी 2 वेळेस झालेली आहे. उत्तर वाहिनी परिक्रमा सुद्धा एक वेगळा पायंडा या ठिकाणी नर्मदा परिक्रमेत एक वेगळा भाग सांगितला जातो. उत्तर वाहिनी म्हणजे गुजरातमधील तिलकेश्वर ठिकाण जे आहे, तिलकवाडा, त्या ठिकाणी तिलकेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी नर्मदा मैया आली होती चैत्र महिन्यामध्ये. त्या चैत्र महिन्याच्या म्हणजे चैत्र प्रतिपदा म्हणजे आपला गुढीपाडवा ते चैत्र अमावस्या ह्या 15 दिवसांच्या कालावधीमध्येच ती परिक्रमा ऑर्गनाईज होते. येस. त्याचं सुद्धा विशेष महत्व आहे. आता येत्या 2 दिवसामध्ये सुद्धा त्या उत्तर वाहिनी परिक्रमेला जाण्याचं योग

0: तुम्हाला येणार आहे. वृत्तवाहिनी परिक्रमा सुद्धा करण्याचा अनुभव घेण्याची एक गोष्ट आहे.
1: मग ते त्या तुमच्या या आयोजनामुळे लोकांना उत्तर वाहिनी परिक्रमेचा सुद्धा उपयोग होतो, करू शकतात.
0: हो, नक्कीच करू शकतात.
1: आणि एक वाक्य छान सांगितलं तुम्ही की नर्मदा मैया बोलावते, बोलावल्याशिवाय इच्छा होत नाही परिक्रमेला जायची. त्यामुळे जे मनापासून येतात त्यांची परिक्रमा खरंच पूर्ण होते.
0: निश्चित निश्चित.
1: आता या सगळ्या परिक्रमेशिवाय आपण कुठल्या कुठल्या टूर्स ऑर्गनाईज करता आणि लोकांना कशा पद्धतीने नेता?
0: नक्कीच, परिक्रमे व्यतिरिक्त आपण डोमेस्टिक टूर्स मध्ये सांगायचं झालं तर इतर सहली आहेत, इतर यात्रा आहेत. तर सहली विषय म्हणजे अंदमान राष्ट्रीय तीर्थ अंदमान म्हणून आपण आपली एक प्रसिद्ध टूर आपण ऑर्गनाईज करत असतो. आणि अंदमानला गेल्यानंतर फक्त स्थानिक स्थळ दर्शन न करता स्वातंत्र्यवीर सावरकरांचं चरित्र त्या ठिकाणी आपल्याकडनं कथन केलं जातं. त्यासाठी आपल्यासोबत व्याख्याते आपण सोबत घेत असतो. आता प्रत्येकाचं जसं जसं शेड्यूल आपल्यासोबत जमेल त्यानुसार ते आपल्यासोबत येत असतात. संबंध 4-6 दिवस सावरकरांचं चरित्र त्या ठिकाणी सांगितलं जातं. सेल्युलर जेलचं पूर्ण स्थल दर्शन पूर्णतः त्या ठिकाणी दाखवलं जातं. सावरकरांनी काय कुठल्या पद्धतीचे हालअपेष्टा त्या ठिकाणी सहन केलेत ते प्रत्यक्ष डोळ्यांनी लोकांना अनुभवता येत नाहीत, पण त्याचा कुठेतरी आपल्याला
1: कल्पना
0: करता येते. निश्चित.
1: आणि किती देशप्रेम, केवढं देशावरचं प्रेम आणि किती हालअपेष्टा सोसून ते राहिले आणि सगळं केलं हे चांगलं व्याख्या ते व्यवस्थित मांडतात आणि ते चरित्र आपल्याला समजतं. हा हे नियोजन पण फार चांगलं आहे.
0: अगदी अगदी. तेही एक छान आपली टूर आपण करत असतो. म्हणजे त्याचं नावच आपण राष्ट्रीय तीर्थ अंदमान दिलेलं आहे. आणि त्याचं ब्रीद वाक्य माझं आहे की निसर्ग सौंदर्यासोबत राष्ट्रप्रेमाचा एक दिव्य अनुभव आपण त्या ठिकाणी देत असतो.
1: मी त्याला राष्ट्रप्रेम परिक्रमाच म्हणेन, कारण खूपच छान हे आयोजन होत असतं.
0: नक्कीच.
1: आणि एका वेळेला किती लोक घेऊन जातात?
0: किमान 25 लोकांचा आपला ग्रुप असतो. जसे लोक आपल्या सोबत येतील त्यानुसार आपण ते आयोजन करत असतो. 25 पासून 50-60 जसा ग्रुप होईल तसं आपण आयोजन करत असतो.
1: आणखी या सगळ्या अनुभवात तुम्हाला काय अनुभव आले? म्हणजे कधी अडचणी आल्या का किंवा एकदम इमर्जन्सी कधी अशी जाणवली का?
0: निश्चित, प्रवास म्हटल्यानंतर कुठेतरी आपण आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडत असतो आणि तो स्वीकारणं आपल्याला गरजेचं असतं हे मी प्रवाशांना आपण नक्कीच सांगत असतो. आणि परिक्रमेविषयी सांगायचं झालं तर अनिश्चिततेत निश्चितता कशी असते ते त्या परिक्रमेत आपल्याला ते अनुभवायला मिळते. पण इतर सहलींमध्ये लोक ज्यावेळेस लीजर टूर अनुभवायला जातात त्यावेळेस आपण त्यांना नक्कीच लीजर देण्याचा प्रयत्न करतो. लक्झरियस टूर्स आपण त्या ऑर्गनाईज करत असतो. पण यात्रेविषयी बोलायचं झालं तर कुठेतरी आपल्याला तडजोड प्रवाशांना पण करणं अपेक्षित असतं आणि आयोजक म्हणून आपण त्यांना संपूर्ण सर्व्हिस आपण देत असतोच. पण अनेक अनुभव असे छान बरे वाईट आलेले आहेतच.
1: बरोबर. काम करायला लागलं की चांगले आणि वाईट दोन्ही अनुभव येतात आणि तुम्हाला ते तात्काळ काही परिस्थिती ते म्हणजे काही हे उद्भवले असतील प्रश्न तर ते सोडवता येतात किंवा सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करता. छान. तुम्ही एकटेच आहात की तुमच्यावर आणखी कोणी असतं?
0: म्हणजे बिझनेसमध्ये म्हटल्यानंतर बाबा माझ्यासोबत आहेतच, बाकी टीम आपण आपल्यासोबत उभी केलेली आहे. मॅनेजर्स आपल्यासोबत आहेत. टूरमध्ये अनुभवी टूर मॅनेजर्स आपण सोबत देत असतो.
1: वा, खूप छान आहे. आणि पुण्यातनंही लोकांना छान अशी नर्मदा परिक्रमा करायला मिळेल. उत्तर वाहिनी पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे मिळेल.
0: Yes.
1: की तुम्ही छान सोय उपलब्ध करून दिली. आज रेडिओ विश्वासला तुम्ही जी मुलाखत दिली त्याबद्दल खरंच रेडिओ विश्वासतर्फे आभार आणि तुमच्या या नर्मदा परिक्रमेसाठी खूप खूप शुभेच्छा.
0: धन्यवाद. नर्मदे हर.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ ऐकत राहा. याच दिवशी याच वारी.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात इंद्रजीत या चित्रपटामधलं गुलशन बावरा यांचं गीत आशा भोसले आणि अमित कुमार यांच्या स्वरात. गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: खुश खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5523-4726-2626।
1: काय ग, तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच।
1: ते कस?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग।
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच।
1: स्मार्ट प्लॅन,
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन। अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
3: आशियाना है या चित्रपटामधलं मजूह सुलतानपुरी यांचं गीत आता ऐकूयात सुरेश वाडकर यांच्या आवाजात। संगीत आहे आनंद मिलिंद यांचं।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात अनहोनी या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे वर्मा मलिक यांचं. ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात बरखा बहार या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: आनंदी, अगं मिळालेल्या बोनसचा काय विचार केलायस तू?
1: अगं आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक खास ग्राहकांसाठी घेऊन आलीये नवीन स्कीम, ज्यामध्ये 499 दिवसांच्या ठेवीवर मिळणार 8.25% व्याजदर.
0: काय सांगतेस काय?
1: आणि DICGC इन्शुरन्स योजनेमुळे चक्क 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित सुद्धा राहणार आहेत.
0: अरे वा, मग मी सुद्धा या योजनेत आता सहभागी होणार बघ. पण संपर्क कोणाला साधायचा?
1: अगदी सोपंय, यासारख्या अनेक ठेवींचा लाभ घेण्यासाठी जवळच्या विश्वास बँकेच्या शाखेशी संपर्क साधा.
2: कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत. गीतरचना हसरत जयपुरी यांची, संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी. आणि हे गीत ऐकूयात बॉम्बे टॉकीज या चित्रपटामधलं.

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगा पूर्णाका
2: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
0: नाशिकचा सांस्कृतिक वैभव वसंत व्याख्यानमाला मंडळी आज शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी वसंत व्याख्यानमाला अंतर्गत आपण ऐकू शकणार आहात स्वर्गीय कांताबेन रसिकलाल शहा स्मृती प्रित्यर्थ, श्री भूषण गरवारे कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ञ पुणे यांचं व्याख्यान. त्यांचा विषय आहे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मी, संघर्ष कि सहजीवन. आणि त्यानंतर मेघा विश्वास प्रस्तुत माय बोली साजिरी मराठी मनाचा कॅनव्हास हा कार्यक्रम आणि कलानिकेतन महाविद्यालय नाशिक यांचं चित्र प्रदर्शन. जरूर या आज शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक. वसंत व्याख्यानमाला शतकोत्तर वाटचाल बोधामृताची अविरत ज्ञानगंगा दिनांक 1 ते 31 मे 2026 दररोज संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मंगल पांडे या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. या गीताला संगीत आहे अंदू मलिक यांचं.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर नाशिक।
2: आणि जसपिंदर नरोला यांनी गायलेली समीर यांची गीतरचना आता ऐकूयात। दाग द फायर या चित्रपटामधली। संगीतकार राजेश रोशन।

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: नमस्कार, मी डॉक्टर रवी कुरान्ये. आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज. कालायै तस्मै नमः या अंतर्गत आज आपण ऐकणार आहोत कहाणी याहू मॅनची. की पुरुष बलि नाही होत समय होत बलवान, भिल्लन लुटत गोपिका वही अर्जुन वही बाण. अर्थात करणारे करवणारे आपण कोणी नसतो, तर काळ आपल्याकडनं सर्व करवून घेत असतो. आणि एकदा का काळ संपला की धनुर्धारी अर्जुनाला गुराख्याचा बाण चुकवता आला नाही. आपण जे यशस्वी कलाकार बघतो त्यांचा यशस्वी सुवर्ण काळ बघतो, पण त्याआधी त्यांनी पराभवाचे किती पर्वत पार केले असतात हे जाणून घेतलं तर पुढचा प्रवास अधिक गोड वाटेल. शम्मी कपूरचा जन्म 21 ऑक्टोबर 1931, नाव शमशेर राज कपूर. घरातलं सर्व वातावरण सिनेमाचं होतं. वडील पृथ्वीराज कपूर नावाजलेले स्टेज कलाकार, सिने कलाकार. भाऊ राज कपूर तर तेव्हाचा सुपरस्टारच म्हणा. त्याचे सिनेमे देशात विदेशात गाजत होते. तो फक्त कलाकारच नव्हता तर निर्माता, दिग्दर्शक, संगीताची जाण असलेला. त्यामुळे शम्मी कपूरचा सिनेमातला प्रवेश फारसा कष्टदायक नसावा. जे आपण आजकालच्या हिरोबद्दल ऐकतो की स्टुडिओचे उंबरठे झिजवले, कारण तोपर्यंत कुठल्याही टॅलेंट हंट स्पर्धा नव्हत्या. त्यामुळे त्याचा पहिला सिनेमा त्याच्या फॅमिलीच्या नावावरच त्याला मिळाला असावा. तो होता जीवन ज्योती. दिग्दर्शक महेश कौल यात शशिकला व चांद उस्मानीसोबत होत्या. प्रेम, मिलन, विरह, साधारण कथा, संगीत एस डी बर्मन यांचं होतं. चांद उस्मानीचा पण हा पहिलाच सिनेमा होता. यात रफी आणि गीता दत्त यांचं एक युगलगीत होतं, लग गई अखिया ओ मेरे बालम.
1: Hey.

यानंतर शम्मी कपूरचा दुसरा सिनेमा होता रेल का डिब्बा, ज्यात मधुबाला हिरोईन होती. यासोबत ओमप्रकाश, निर्माते होते प्रेम नारायण अरोरा, संगीत गुलाम मोहम्मद यांचं होतं आणि गीतकार शकील बदायनी. यातील गाणी बऱ्यापैकी गाजली होती. रफी आणि शमशाद बेगमचं गाणं लादे मोहे बालमा आसमानी चुडिया.

चंबिकेपूरचा पुढचा सिनेमा होता ठोकर. निर्माता चंदूलाल शहा, दिग्दर्शक ए आर कारदार आणि संगीत ज्ञान दत्त. स्वर माधुरी राम मराठे, वहिदत्त. जब से लगी बनवारी हे गाणं यातलं बऱ्यापैकी गाजलेलं आहे.

शम्मी कपूर व नूतन यांचा लैला मजनू हे दोघंही याच शीर्षक भूमिकेत होते. सिनेमाचं नावच लैला मजनू होतं. संगीतकार गुलाम मोहम्मद व सरदार मलिक. निर्माता के अमरनाथ आणि दिग्दर्शक होते पी एन अरोरा. या सिनेमाचे गाणे पण बऱ्यापैकी गाजलेले होते. तलत महमूद यांचं बहारो की दुनिया पुकारे हे पण गाणं बऱ्यापैकी गाजलेलं आहे. तसंच मोहम्मद रफीचं पण एक गाणं होतं याच्यात, मिल गया तकदीर से चष्मा.

शम्मी कपूरचा पुढचा सिनेमा होता गुल सुनोबार, संगीतकार बुलोसी राणी. यातलं पण हे गाणं बघा, माको कभी ना भूल.

यानंतरचा सिनेमा होता क्षमा परवाना. यात प्रथमच शम्मी कपूर आणि सुरैया, संगीतकार रुस्तुलाम भगतराम. सुरैया त्यावेळची सर्वात जास्त मानधन घेणारी नटी होती. शम्मी कपूर त्यामुळे अगदीच नवीन होता, पण या सिनेमाचं संगीत फारच उत्तम होतं. आणि त्यातल्या त्यात हे गाणं जे सुरैया आणि रफीच्या आवाजातलं होतं, हे तुम्ही ऐकाल

सूर्याने तिची उत्तम गाणी विश्वनाथ भगतराम यांच्याकडेच गायली असावी असं मला नेहमी वाटतं. यातलं अजून एक गाणं होतं, तूही भरोसा तूही सहारा. या सन्मानात सुरैया शेजादी आलम आणि शम्मी कपूर हा कवी गुल मिर्झा या भूमिकेत होते. निर्माता दिग्दर्शक डी डी कश्यप होते.

शम्मी कपूरचा पुढचा सिनेमा होता पी एन अरोरा निर्मित आणि पी एन अरोराद्वारा दिग्दर्शित चोर बजार, ज्यात त्याच्याबरोबर सुमित्रा दुबे आणि ओमप्रकाश पण होते. संगीतकार होते सरदार मलिक. हुई ये हमसे नादानी.

मेहबूबा, शम्मी कपूर, नलिनी जयवंत हा एक पोशाखी चित्रपट, संगीत श्रीरामचंद्र आणि दिग्दर्शक के अमरनाथ. हे गाणं तलत मेहमूद लता मंगेशकर यांचं एक बरंच लोकप्रिय अजी हमको है तुमसे प्यार.

0: याच वर्षी साहिल नावाचा एक सिनेमा होता ज्यात शम्मी कपूर बरोबर चित्रा, संगीत सुरेश तलवार यांचं होतं. रफी आशा भोसलेचं हे गाणं लोकप्रिय झालेलं होतं. तरी नजरों ने मारा तूने मुझे पुकारा.
1: बालू बालू बड्डू बड्डू गुबा गुबा मान जाना मान हमें जान जाना जान हमें हम है दीवाने तेरे हम है मस्ताने तेरे साथी हैं पुराने तेरे जरा पहचान हमें हो

0: पुढल्याच वर्षी दिग्दर्शक लेखराज भाकरी यांचा टोंगावाली हा चित्रपट, ज्यात शम्मी कपूर, अनिता गुहा, बलराज साहनी, संगीत सलील चौधरी यांचं होतं.
1: आपण जाणून घेऊया पुढच्या भागात. तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि

0: बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
1: हो, लक्ष्मी स्वरूप लेक आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
0: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
1: अगोबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी.
0: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
2: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
3: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
2: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

खुशखबर खुशखबर खुशखबर आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: उदित नारायण आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. संगीत आहे उत्तम सिंग यांचं. हे गीत आपण ऐकणार आहोत दिल तो पागल है या चित्रपटामधलं.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे बिखरे मोती या चित्रपटामधलं. ही शब्दरचना आहे मजरूह सुलतानपुरी यांची. ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

मुझसे अलग मत।

0: लेख आणि कथांचं अभिवाचन आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे मैत्र कट्टा. सादर करते दत्ता सरदेशमुख. प्रसारण दर मंगळवारी दुपारी 3 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 9 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मैत्र कट्टा.
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स
3: कॅनडा. ऐकणार आहोत गीतकार रवींद्र जैन यांचं संगीत असलेलं चोर मचाए शोर या चित्रपटामधलं गीत. हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: आता ऐकूयात अभिनेत्री या चित्रपटामधलं गीत. गीतरचना मजरूह सुलतानपुरी यांची, संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी. आणि हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
3: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
2: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
3: वडनेरे सराफ,
2: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
3: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
4: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत चमेली की शादी या चित्रपटामधलं अनिल कपूर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे अंजान ह्यांचं, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: टाइम चेक टाइम चेक।
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अधिकमासे कृतं पुण्यं अक्षयं भवति सर्वदा.
1: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
0: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
1: अगोबाई, म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी?
0: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
2: चोरी,
3: क्या
2: मिलने आती है चोरी चोरी, और सारे गांव के सामने करती है सीना जोरी.
3: ए, ये आंखें किसको दिखाता है रे तू?
2: आंखें, अरे आंख ले.

विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकणार आहात आजचे पाहुणे या कार्यक्रमात. सादरकर्त्या मेघना साने. प्रसारण दर शनिवारी दुपारी 1 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका आजचे पाहुणे.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: राज, आपण लग्न कधी करायचं?
2: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना.
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
2: मग आता पुढे काय करायचं?
3: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
2: पण मग संपर्क कुठे करायचा?
3: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
2: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5326-2426।
2: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
3: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच।
2: ते कस?
3: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग।
2: बर,
3: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच।
2: स्मार्ट प्लॅन,
3: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन। अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: जुळवाजुळव काही होत नाही.
1: एवढंच ना, मी सांगते तुला उपाय.
0: हो, तो कोणता?
1: अगं, आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक वाहन खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर देते.
0: ही तर खरोखरच खुश खबर आहे.
1: आणि प्रोसेसिंग फी फक्त 0.75%. आता तरी लवकरच गाडी बुक करशील ना?
0: हो तर.
1: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800 10876 आणि कल्पेश आचट 83800 16406 या क्रमांकावर.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ

विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर. नाशिकचे सांस्कृतिक वैभव वसंत व्याख्यानमाला मंडळी आज शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी वसंत व्याख्यानमाला अंतर्गत आपण ऐकू शकणार आहात स्वर्गीय कांताबेन रसिकलाल शहा स्मृती प्रित्यर्थ, श्री भूषण गरवारे कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ पुणे यांचं व्याख्यान. त्यांचा विषय आहे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मी, संघर्ष की सहजीवन. आणि त्यानंतर मेघा विश्वास प्रस्तुत माय बोली साजिरी मराठी मनाचा कॅनव्हास हा कार्यक्रम आणि कलानिकेतन महाविद्यालय नाशिक यांचं चित्र प्रदर्शन. जरूर या आज शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक. वसंत व्याख्यानमाला शतकोत्तर वाटचाल बोधामृताची अविरत ज्ञानगंगा दिनांक 1 ते 31 मे 2026 दररोज संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

कुछ दर में शोले ही शोले, दिल है आखिर कैसे न डोले। हाय

0: की फरमाईश श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8800016512 आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या
1: गाणे ग

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नॅशनल.
2: नमस्कार, मी अजित बुरे. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज, रेडिओ विश्वास.

0: काय ग देविका, श्रीमयीला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं, कसं काय जमलं तुला?
1: अगं तुला माहितीये ना, आपले सोन्याचे दागिने याच वेळी कामाला येतात.
0: हो पण म्हणजे नक्की काय केलंस?
1: सांगते. अगं आपल्या विश्वास बँकेनं सोन्याच्या दागिन्याच्या तारणावरचं कर्ज 9% व्याज दरानं द्यायचं ठरवलंय आणि मी याचाच फायदा घेतला बघ.
0: काय सांगतेस?
1: हो, शिवाय प्रोसेसिंग फी नाही.
0: अरे वा, ही तर खुशखबरच म्हणायची.
1: आणि म्हणूनच शिक्षणाचं हे स्वप्न आता लवकरच आमचं पूर्ण होणार बघ.
0: होणार होणार, नक्की होणार. आणि तुझंच काय, तुझ्यासारख्या आपल्या असंख्य ग्राहकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.
1: अगदी बरोबर आहे.
0: ही योजना सुरू करण्यासाठी आपण घराजवळच्या कुठल्याही विश्वास बँकेच्या शाखेत जाऊन संपर्क साधू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MScIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल.
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्त रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5352-4726-2626।
1: काय ग, तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच।
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग।
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा।
1: स्मार्ट प्लॅन,
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन। अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

नाशिकचे सांस्कृतिक वैभव वसंत व्याख्यानमाला मंडळी शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी वसंत व्याख्यानमाला अंतर्गत आपण ऐकू शकणार आहात स्वर्गीय कांताबेन रसिकलाल शहा स्मृती प्रित्यर्थ श्री भूषण गरवारे कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ पुणे यांचं व्याख्यान. त्यांचा विषय आहे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मी संघर्ष की सहजीवन. आणि त्यानंतर मेघा विश्वास प्रस्तुत माय बोली साजिरी मराठी मनाचा कॅनव्हास हा कार्यक्रम आणि कलानिकेतन महाविद्यालय नाशिक यांचं चित्र प्रदर्शन. जरूर या आज शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक वसंत व्याख्यानमाला शतकोत्तर वाटचाल बोधामृताची अविरत ज्ञानगंगा दिनांक 1 ते 31 मे 2026 दररोज संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज। श्रोतेहो नमस्कार, 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती आता प्रसारित करीत आहोत आमच्या चौरवरी आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। संध्याकाळचे 7 वाजलेत, रूपरेषानंतर आपण ऐकणार आहात शुभंकर होते आणि स्तोत्र, आणि त्यानंतर संध्याकाळी 7:10 आपण ऐकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा। आमच्या पुनःप्रसारित कार्यक्रमांच्या मालिकेत रात्री 8:30 रोटरी उद्योग विश्व हा कार्यक्रम, 9:00 जीवनरंग, 10:00 आजचे पाहुणे, तर रात्री 11:00 कालाय तस्मै नमः हे कार्यक्रम। रात्री 12 ते 4 वाजेपर्यंत हिंदी चित्रपट संगीत, 4:00 भक्तिगीतांनी आपण सुरुवात करणार आहोत। 6:05 सकाळी गोंदवलेकर महाराजांचे विचार, संवादक दत्ता सरदेशमुख। 6:10 भक्तिसंगीत, 6:30 दासोबोधाचं निरूपण, सादर करते पद्माकर देशपांडे। 6:35 प्रभात विश्व, संवाद सल्लाय ऋषिकेश आयाजितांनी। 7:00 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घ्याल। श्रोते हो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची। आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: खुश खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5523-4726।
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट।
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
2: विश्वास नाशिककरांचा।
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
4: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकात. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
3: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
4: अगोबाई, म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी?
3: वडनेरे सराफ,
4: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
3: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: काय ग देविका, तुझ्या नवीन घराच्या खरेदीची प्रक्रिया कुठपर्यंत आली?
1: अगं काम तर सुरूच आहे, पण आता कर्जाची चिंता आहे बघ.
0: अगं एवढंच ना, आपली विश्वास बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
1: काय सांगतेस?
0: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
1: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
0: हो,
1: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8800 10 876 आणि कल्पेश आचट 8800 16 406 या क्रमांकावर.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर. आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांची काळजी आणि त्यांची संपूर्ण माहिती या सगळ्याच गोष्टींचा माहितीपूर्ण वेध घेऊया आमच्या दुनिया पाळीव प्राण्यांची या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात. जरूर ऐका दर मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता. सादर करते डॉक्टर सुनील देशपांडे फक्त रेडिओ विश्वासवर.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।

0: चेक टाइम चेक रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज. This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: खुश खबर, खुश खबर। आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5523-4726।
1: काय ग, तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच।
1: ते कस?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग।
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच।
1: स्मार्ट प्लॅन,
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन। अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या

0: देश हिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा पार्टनर।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: काय मग स्वानंदी, अगं मिळालेल्या बोनसचा काय विचार केलायस तू?
1: अगं आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक खास ग्राहकांसाठी घेऊन आलीये नवीन स्कीम, ज्यामध्ये 499 दिवसांच्या ठेवीवर मिळणार 8.25% व्याजदर.
0: काय सांगतेस काय?
1: आणि DICGC इन्शुरन्स योजनेमुळे चक्क 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित सुद्धा राहणार आहेत.
0: अरे वा, मग मी सुद्धा या योजनेत आता सहभागी होणार बघ. पण संपर्क कोणाला साधायचा?
1: अगदी सोपं आहे, यासारख्या अनेक ठेवींचा लाभ घेण्यासाठी जवळच्या विश्वास बँकेच्या शाखेशी संपर्क.

0: नमस्कार नाशिककर, मी श्रेया बुगडे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: अजे सुनाओ सरदारा, की हाल है?

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते जीवनरंग या कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती ऐकत असतो. मी सुषमा दाते आज पुण्याला आले आहे आणि एका अतिशय हुशार व्यक्तीची मुलाखत घेणार आहे. साने गुरुजींची धडपडणारी मुलं जशी आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करू इच्छिणारी, काम करू बघणारी आणि त्याच्यातनं यश कसं मिळेल यासाठी कष्ट करणारी अशा मुलांपैकी एक असं आहे वेदांत अमृतकर. ते पुण्यात आहेत सध्या आणि मी पण आलेले आहे आणि त्यांच्या घरी पोचले आहे. त्यांच्याकडनं त्यांच्या व्यवसायाच्याबद्दल आणि नर्मदा परिक्रमेबद्दल जाणून घेऊ. नमस्कार वेदांत.
1: नमस्कार.
0: तुम्ही खूप छान वेगवेगळ्या टूर्स अरेंज करता तरुण वयातच, तर तुमच्या या सगळ्या प्रवासाबद्दल मला बोलायची इच्छा आहे. पण पहिल्यांदा सुरुवात करूया तुमच्या बालपणापासून, शिक्षणाबद्दल, घरच्या वातावरणाबद्दल थोडं सांगा.
1: नक्कीच नक्कीच. सर्वप्रथम सर्व श्रोत्यांना नमस्कार. रेडिओ विश्वासमध्ये मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचे आभार आणि निवेदिका दाते मॅडमांचे आभार मानू इच्छितो. आपण प्रश्न विचारला त्यानुसार माझं बालपण धुळे शहरातच झालं. जन्म माझा कल्याणचा. बालपण सगळं शालेय शिक्षण आणि ज्युनियर कॉलेजचं शिक्षण धुळे शहरात झालं. कनसा कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये माझं शालेय शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर ज्युनियर कॉलेज जे आहे ते जैन महाविद्यालय, त्या ठिकाणी कॉमर्स या क्षेत्रात मी शिक्षण पूर्ण केलं. पण 12वीनंतरचं शिक्षण जे आहे ते मुंबईमध्ये ठाण्यात या ठिकाणी पत्रकारितेत माझं पूर्ण शिक्षण झालं. मास मीडिया, बॅचलर्स इन मास मीडिया या ठिकाणी याच्यामध्ये मी डिग्री मिळवली आणि नंतर पत्रकारितेत मास्टर्स सुद्धा मी पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर साम TV मध्ये माझी इंटर्नशिप झाली. पत्रकारितेत काम करत असताना ऑन ग्राउंड मीरा भाईंदर या ठिकाणी, मीरा भाईंदर लाईव्ह या चॅनलमध्ये न्यूज अँकर आणि रिपोर्टर म्हणून कार्यरत होतो. लॉकडाऊन पॅन्डेमिकच्या काळापर्यंत मुंबईला स्थायिक होतो आणि लॉकडाऊनमध्ये घरी आल्यानंतर मग पुढचा सगळा प्रवास चालू झाला.
0: पुढचा विचार सुरू झाला आणि प्रवास चालू झाला. मला आश्चर्य वाटतं तुमचं कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण झालं असून तुमचं इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषा चांगल्या आहेत आणि तुम्ही त्यामुळे अँकरिंग वगैरे छान करू शकला असाल. मग एवढं छान वृत्तपत्रिकेचं कार्य आहे आणि काम आहे, तर मग ते सोडून तुम्ही ह्या ट्रॅव्हल अँड टुरिझम फील्डकडे कसे वळला?
1: नक्कीच नक्कीच. म्हणजे सर्वप्रथम तुम्ही भाषेविषयी म्हटलं तर घरी वातावरण तसं आहे, संपूर्णतः आध्यात्मिक वातावरण घरी आपलं असल्यामुळे लहानपणापासून स्तोत्रपठण म्हणा, विविध पुस्तकांचं वाचन म्हणा किंवा इतरत्रसुद्धा श्रवण करण्याची आवड मला लहानपणापासून आहे. म्हणून चांगल्या चांगल्या गोष्टी कानावर पडल्यामुळे ते अर्थातच वाचेमधनं त्या गोष्टी चांगल्या बाहेर पडत गेल्या
0: आणि भाषा चांगली
1: झाली आणि संस्कार सगळे लहानपणापासून घरी तसे आहेत. दुसरा मुद्दा, शाळेत असल्यापासूनच निबंध स्पर्धा म्हणा, वक्तृत्व स्पर्धा म्हणा, त्यात लहानपणापासूनच भाग घेण्याची आवड होती. आणि दुसरा मुद्दा, तुम्ही म्हटलात पत्रकारिता सोडून टुरिझममध्ये कसा तुम्हाला इंटरेस्ट निर्माण झाला, तर सांगायला आवडेल की 3 पिढ्यांपासून हा व्यवसाय आमचा धुळे शहरामध्ये स्थायिक आहे आणि आजोबांपासूनच आमचा टुरिझमचा व्यवसाय आहे. आता 3री पिढी आम्ही आता ह्यात काम करतोय. तर नव्याने टेक्निकल गोष्टी सगळ्या अंगीकारत आणि नवीन काळानुसार सगळे बदल घडवत हा 3री पिढीचा व्यवसाय मी कुठेतरी मार्गस्थ करण्याचा माझा प्रयत्न आहे.
0: अरे वा, आजोबांच्या पासूनचा हा व्यवसाय आहे ना? आजोबा काय करत होते?
1: आजोबा म्हणजे सुरुवातीपासूनच घरात हा पूर्णपणे हा टुरिझम ओरिएंटेड बिझनेस आमचा सुरुवातीपासून आहे. त्यामुळे चारही आजोबा आमचे जे होते म्हणजे ते चारही बंधू ते टुरिझम क्षेत्राशी निगडीत त्यांचं पूर्ण काम धुळे शहरामध्ये आपण करत होतो. संपूर्ण खानदेश प्रांतामध्ये सर्वप्रथम ट्रॅव्हल्स आपण आपल्याकडनं इंट्रोड्यूस केली होती.
0: अरे वा, मग योगेश ट्रॅव्हल त्याचं नाव ते?
1: येस येस येस, निश्चित निश्चित. योगेश ट्रॅव्हल्स नावाने आपण सुरुवातीला कार्यरत होतो आणि लॉकडाऊन नंतर मी स्वतः बिझनेस ज्यावेळेस टेक ओव्हर केला तर घरच्या परवानगीनुसार, आजोबांनी सांगितल्यानुसार मी नवीन नावाने सुरुवात केली. आता आपल्या पूर्णतः पर्यटन क्षेत्रामध्ये आपण आनंद यात्री पर्यटन या नावानेच कार्यरत आहोत.
0: अरे वा छान, म्हणजे तुमचं ऑफिस पुण्याला आहे आणि ते आनंद यात्री या नावाने?
1: येस येस येस, पुणे नाशिक धुळे अशा 3 मुख्य शाखा आपल्या आपण टुरिझम क्षेत्रात या ठिकाणी आपण काम करतोय.
0: बरोबर. आणि आजोबा आणि वडिलांनी सुद्धा फार मोठ्या मोठ्या ट्रिप्स नेलेल्या मला माहिती आहेत, म्हणजे अगदी चारधाम यात्रेपासून अनेक लोकांना आणि खूप जास्ती पैसे न खर्च करता सगळ्यांना खिशाला परवडेल अशा त्यांनी टूर्स नेल्या होत्या.
1: नक्कीच.
0: आणि मग तुम्ही या आनंद यात्री या ऑफिसमधनं आता कुठल्या कुठल्या टूर्स करता?
1: येस, आपण आनंद यात्रेमार्फत आध्यात्मिक यात्रा ज्या आहेत म्हणजे स्पिरिच्युअल टूर्स आपण ज्याला म्हणतो त्या आपण ऑर्गनाईज करतच असतो. पण या व्यतिरिक्त आपण इंटरनॅशनल टूर्सकडे पण आपण आपला कल आपण या ठिकाणी नेलेला आहे. आणि आध्यात्मिक टूर्स विषयी सांगायचं झालं म्हणजे आध्यात्मिक यात्रेविषयी सांगायचं झालं तर आपण शास्त्रोक्त नर्मदा परिक्रमा आपण आयोजित करत असतो.
0: त्याच्याकडे मी येणारच आहे की नर्मदा परिक्रमेला खूप लोक जात असतात, खूप नेणारेही खूप असतात. पण तुम्ही जे आध्यात्मिक वातावरण तुमच्या घरात आहे आणि शास्त्रीय दृष्टिकोन तुमच्यामध्ये पण आहे, या दोन्हीचा संगम मिळून तुम्ही नर्मदा परिक्रमा करता तर ते कसं करता आणि कुठून सुरुवात करता परिक्रमेची?
1: नक्कीच नक्कीच, मी शास्त्रोक्त नर्मदा परिक्रमा ह्या करता म्हटलं की ज्यावेळेस आपण परिक्रमा करत असतो त्यावेळेस शास्त्राने सांगितल्याप्रमाणे काही नियम आहेत. तर पायी परिक्रमा वासियांना जे नियम लागू असतात तेच बसने परिक्रमा करणाऱ्या लोकांना सुद्धा काही अंशी लागू असतात. बसनेच नेतो आपण, पण बसने केल्यानंतर काही अंशी आपल्याला कुठेतरी मर्यादा येतात. पण ते नियम काटेकोरपणे पालन करून आपण ते शास्त्र आधारित अशी परिक्रमा केली जाते त्या प्रकारे आपण करण्याचा प्रयत्न असतो. आणि मुख्यतः काही ठराविक मुद्दे या ठिकाणी मांडावेसे वाटतात. कांदा लसूण विरहित जेवण आपण त्या ठिकाणी देत असतो.
0: अरे
1: सूर्योदय झाल्या
0: कुक तुमच्या बरोबर असतो?
1: येस येस, किचन स्टाफ आपला सोबत असतो. त्यानंतर संकल्प पूजन आपलं परिक्रमेच्या सुरुवातीला होत असतं. संकल्प सोडला जातो शास्त्रोक्तपणे पूर्णतः.
0: ते कुठे होतं?
1: ओंकारेश्वरला. संकल्प पूजन झाल्यानंतर सुद्धा संपूर्ण परिक्रमामध्ये 15 दिवसांची जी परिक्रमा असते त्यामध्ये सुद्धा सकाळ संध्याकाळ नर्मदेची आरती असते, उपासना असते. या व्यतिरिक्त प्रवासादरम्यान भजन आपण घेत असतो बसमध्ये. इतरत्र टूर्समध्ये सगळे पिक्चरची गाणी बसमध्ये लावतात, पण परिक्रमामध्ये तो नियम पूर्णतः गरजे आहे. बसमध्ये परिक्रमेदरम्यान फक्त भजनं प्रवचनं आहेत. समर्थ संप्रदायाशी निगडीत असल्यामुळे सज्जनगडावरचे समर्थ भक्त मकरंद व रामदासे असतील, इतर रामदासे मंडळी असतील, त्यांची कीर्तन आहेत, त्यांची प्रवचनं आहेत, भागवत कथा आहे. प्रवासादरम्यान त्याचं श्रवण आपण आपल्या प्रवाशांना करून देत असतो. त्यानिमित्ताने आपलं सुद्धा छान श्रवण पुन्हा एकदा होत असतं.
0: आणि पुरेसं गांभीर्य तयार होतं की आपण नर्मदा परिक्रमेला जातोय, ही नुसती मजा नाही आहे तर हे सगळं समजून घेतलं पाहिजे. बरोबर, ओंकारेश्वरापासून सुरुवात होते आणि मग कसा तो प्रवास पुढे होतो?
1: आपण संपूर्ण महाराष्ट्रातून आपल्यासोबत परिक्रमेला लोक आतापर्यंत आलेले आहेत. नर्मदेच्या कृपेने अनेकांना बोलावणं तिने धाडलेलं आहे. तर आपण फक्त निमित्त मात्र असतो हे नेहमी सांगत असतो. तर पुण्यापासून सुरुवात केल्यानंतर आपण सर्वप्रथम उज्जैनला जातो. उज्जैनला महाकालेश्वराचं दर्शन घेऊन आपण पुढे ओंकारेश्वरला प्रस्थान करतो. ओंकारेश्वरला आपलं संकल्प पूजन होतं. संकल्प पूजन झाल्यानंतर त्या दिवसाचा मुक्काम असतो. दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून आपण शहादा प्रकाशा या मार्गे विमलेश्वरला गेल्यानंतर आपलं तट परिवर्तन होतं. समुद्र प्रवास जो प्रसिद्ध आहे परिक्रमेदरम्यान तो समुद्र प्रवास आपण विमलेश्वर ते मिठी तलाय, म्हणजे तो समुद्र प्रवास आपला जसं भरती ओढीची वेळ असेल त्यानुसार तो समुद्र प्रवास आपण करत असतो. समुद्र प्रवासाचे पण अनेक रंजक किस्से आहेत, तेही नक्कीच सांगेन. पण पुढे जात असताना मिठीतळ्याला पोहोचल्यानंतर आपण गरुडेश्वर नारेश्वर गरुडेश्वरला टेंबे स्वामी महाराजांची समाधी आहे त्याचं दर्शन घेतो. दत्त मंदिराचं दर्शन घेतो. नारेश्वरला रंगाधूत स्वामी महाराजांचं मंदिर आहे त्याचं दर्शन घेतो. तिथून पुढे आपण नारेश्वरहून आपण कुक्षीला फक्त एक मुक्काम असतो आपला. कुक्षी करून आपण नेमावरला जातो. नेमावरला आपली अर्धी परिक्रमा पूर्ण होते. अर्धी परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर म्हणजे असं म्हटलं जातं एक सर्कल पूर्ण करण्यासाठी एक मध्यस्थानी आपण यावं लागतं. ते मध्यस्थान म्हणजे नेमावर आहे. नारेश्वरला नर्मदा मैयाचं नाभिस्थळ म्हणून संबोधलं जातं, ते प्रसिद्ध आहे. त्या नाभिस्थळाचं आपण दर्शन घेतो. वाटेत जबलपूरकडे येत असताना आपण जोगी टेकऱ्या म्हणून ठिकाण आहे. जोगी टेकऱ्याला मैयाचं कंठस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. त्या ठिकाणाला कंठस्थान म्हणून संबोधलं जातं. त्या ठिकाणी सुद्धा आपलं नर्मदा स्नान होतं, पूजाविधी होतात. जबलपूर करून आपण अमरकंटकला येतो. अमरकंटकला नर्मदेचं उद्गमस्थळ आहे. त्या उगमस्थानाच्या ठिकाणी आपण पूजाविधी करतो, तट परिवर्तन करतो. म्हणजे दक्षिण तटावरून पुन्हा उत्तर तटावर, उत्तर तटावरून दक्षिण तटावर असं पूर्ण एक सर्कल पूर्ण होतं. अमरकंटकहून आपण नरसिंहपूर या ठिकाणी आल्यानंतर मुक्काम करतो. नरसिंहपूरहून आपण नर्मदापुरम, जे आधीचं होशंगाबाद जे होतं ते आता नर्मदापुरम म्हणून प्रसिद्ध आहे. शासनाने त्याचं पूर्णतः नाव बदललेलं आहे.
0: अच्छा,
1: येस. मग नर्मदापुरमला आपला मुक्काम होतो. नर्मदापुरमला सामूहिक नर्मदेची आरती होते. तिथून आपण पुन्हा ओंकारेश्वरला येतो. म्हणजे ओंकारेश्वर पासून सुरू झालेली परिक्रमा ओंकारेश्वरला येऊन थांबते. आल्यानंतर मग संकल्पपूर्ती पूजन त्या ठिकाणी होतं. त्यानंतर प्रायश्चित्त पूजन आपण करून घेत असतो.
0: म्हणजे
1: इतर ठिकाणी किंवा इतर आयोजक जे आहेत प्रायश्चित्त पूजन सहसा करत नाहीत, पण आपल्यामार्फत आपण ज्यावेळेस शास्त्रोक्त हे नाव देतो तर प्रायश्चित भोजन आपण हमखास त्या ठिकाणी करून घेत असतो. ते करून घेण्याचं कारण म्हणजे संपूर्ण प्रवासामध्ये किंवा परिक्रमेमध्ये आपल्याकडून कळत नकळत जी काही पातकं घडलेली असतात त्याचं पापक्षालन म्हणून किंवा प्रायश्चित्त म्हणून ते प्रायश्चित्त पूजन आपण करतो. तो एक पूजाविधी मुख्यतः आपण त्या ठिकाणी करून घेत असतो. नंतर संकल्प पूर्ती पूजन होतं, म्हणजे नर्मदेचं जल जे आपण संपूर्ण परिक्रमेत आपल्यासोबत घेतलेलं असतं.
0: आपल्याकडनं काही चुका झाल्या असतील त्या माफ व्हाव्यात म्हणून समजला. आणि मग संकल्प पूर्ती म्हणजे आता ही पूजा नर्मदा परिक्रमा पूर्ण झाली त्याचा तो पूर्णत्वाचा
1: विधी
0: हे झालं की ते शब्द हे किती दिवसात सगळं होतं?
1: 16 दिवसांचा पूर्ण परिक्रमाचा कालावधी असतो.
0: अरे वा. आणि 16 दिवस तुम्ही तुमचं जेवण चहा सगळं तुमच्याकडनं असतं?
1: नक्कीच नक्कीच.
0: म्हणजे फारच चांगलं आहे. आणि त्या परिक्रमेच्या कालावधीमध्ये तुम्ही भजन कीर्तन आणि वेगवेगळ्या चांगल्या गोष्टी ऐकवता ते सुद्धा चांगलं आहे. किती झाल्यात अशा परिक्रमा?
1: म्हणजे मैयाने माझ्याकडनं बसने जी परिक्रमा आपण केली आहे, नर्मदा मैयाने माझ्याकडनं आतापर्यंत 4 ते 5 वेळेस परिक्रमा करून घेतलेली आहे. त्यानंतर उत्तर वाहिनी माझी 2 वेळेस झालेली आहे. उत्तर वाहिनी परिक्रमा सुद्धा एक वेगळा पायंडा या ठिकाणी नर्मदा परिक्रमेचा एक वेगळा भाग सांगितला जातो. उत्तर वाहिनी म्हणजे गुजरातमधील तिलकेश्वर ठिकाण जे आहे तिलकवाडा, त्या ठिकाणी तिलकेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी नर्मदा मैया आली होती चैत्र महिन्यामध्ये. त्या चैत्र महिन्याच्या म्हणजे चैत्र प्रतिपदा म्हणजेच आपला गुढीपाडवा ते चैत्र अमावस्या ह्या 15 दिवसांच्या कालावधीमध्येच ते परिक्रमा ऑर्गनाईज होते. येस, त्याचं सुद्धा विशेष महत्व आहे. आता येत्या 2 दिवसांमध्ये सुद्धा त्या उत्तर वाहिनी परिक्रमेला जाण्याचं योग मला येणार आहे. उत्तर वाहिनी परिक्रमा सुद्धा करण्याचा अनुभव घेण्याची एक गोष्ट आहे.
0: मग त्या तुमच्या या आयोजनामुळे लोकांना उत्तर वाहिनी परिक्रमेचा सुद्धा उपयोग होतो, करू शकतात?
1: हो, नक्कीच करू शकतात.
0: आणि एक वाक्य छान सांगितलं तुम्ही की नर्मदा मैया बोलावते, बोलावल्याशिवाय इच्छा होत नाही परिक्रमेला जायची, त्यामुळे जे मनापासून येतात त्यांची परिक्रमा खरंच पूर्ण होते.
1: निश्चित निश्चित.
0: आता या सगळ्या परिक्रमेशिवाय आपण कुठल्या कुठल्या टूर्स ऑर्गनाईज करता आणि लोकांना कशा पद्धतीने नेता?
1: नक्कीच, परिक्रमे व्यतिरिक्त आपण डोमेस्टिक टूर्स मध्ये सांगायचं झालं तर इतर सहली आहेत, इतर यात्रा आहेत. सहलीविषयी म्हणजे अंदमान राष्ट्रतीर्थ अंदमान म्हणून आपण आपली एक प्रसिद्ध टूर आपण ऑर्गनाईज करत असतो. आणि अंदमानला गेल्यानंतर फक्त स्थानिक स्थळ दर्शन न करता स्वातंत्र्यवीर सावरकरांचं चरित्र त्या ठिकाणी आपल्याकडनं कथन केलं जातं. त्यासाठी आपल्यासोबत व्याख्याते आपण सोबत घेत असतो. आता प्रत्येकाचं जसं जसं शेड्यूल आपल्यासोबत जमेल त्यानुसार ते आपल्यासोबत येत असतात. संबंध 4-6 दिवस सावरकरांचं चरित्र त्या ठिकाणी सांगितलं जातं. सेल्युलर जेलचं पूर्ण स्थलदर्शन पूर्णतः त्या ठिकाणी दाखवलं जातं. सावरकरांनी काय कुठल्या पद्धतीचे हालअपेष्टा त्या ठिकाणी सहन केलेत ते प्रत्यक्ष डोळ्यांनी लोकांना अनुभवता येत नाहीत, पण त्याचा कुठेतरी आपल्याला
0: कल्पना
1: करता येते. निश्चित.
0: आणि किती देशप्रेम, केवढं देशावरचं प्रेम आणि किती हालअपेष्टा सोसून ते राहिले आणि सगळं केलं हे चांगल्या व्याख्याते व्यवस्थित मांडतात आणि ते चरित्र आपल्याला समजतं. हा हे नियोजन पण फार चांगलं.

0: अगदी अगदी तेही एक छान आपली टूर आपण करत असतो, म्हणजे त्याचं नावच आपण राष्ट्रतीर्थ अंदमान दिलेलं आहे. आणि त्याचं ब्रीद वाक्य माझं आहे की निसर्ग सौंदर्यासोबत राष्ट्रप्रेमाचा एक दिव्य अनुभव आपण त्या ठिकाणी देत असतो.
1: मी त्याला राष्ट्रप्रेम परिक्रमाच म्हणेन, कारण खूपच छान हे आयोजन होत असतं.
0: नक्कीच.
1: आणि एका वेळेला किती लोक घेऊन जातात?
0: किमान 25 लोकांचा आपला ग्रुप असतो. जसे लोक आपल्या सोबत येतील त्यानुसार आपण ते आयोजन करत असतो. 25 पासून 50-60 जसा ग्रुप होईल तसं आपण आयोजन करत असतो.
1: आणखी या सगळ्या अनुभवात तुम्हाला काय अनुभव आले, म्हणजे कधी अडचणी आल्या का किंवा एकदम इमर्जन्सी कधी अशी जाणवली का?
0: निश्चित, प्रवास म्हटल्यानंतर कुठेतरी आपण आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडत असतो आणि तो स्वीकारणं आपल्याला गरजेचं असतं हे मी प्रवाशांना आपण नक्कीच सांगत असतो. आणि परिक्रमेविषयी सांगायचं झालं तर अनिश्चिततेत निश्चितता कशी असते ती त्या परिक्रमेत आपल्याला ते अनुभवायला मिळते. पण इतर सहलींमध्ये लोक ज्यावेळेस लीजर टूर अनुभवायला जातात त्यावेळेस आपण त्यांना नक्कीच लीजर देण्याचा प्रयत्न करतो. लक्झरियस टूर्स आपण त्या ऑर्गनाईज करत असतो. पण यात्रेविषयी बोलायचं झालं तर कुठेतरी आपल्याला तडजोड प्रवाशांना पण करणं अपेक्षित असतं आणि आयोजक म्हणून आपण त्यांना संपूर्ण सर्व्हिस आपण देत असतोच. पण अनेक अनुभव असे छान बरे वाईट आलेले आहेतच.
1: बरोबर, काम करायला लागलं की चांगले आणि वाईट दोन्ही अनुभव येतात आणि तुम्हाला ते तात्काळ काही परिस्थिती ते म्हणजे काही हे उद्भवले असतील प्रश्न तर ते सोडवता येतात किंवा सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करता. छान. तुम्ही एकटेच आहात की तुमच्यावर आणखी कोणी असतं?
0: म्हणजे बिझनेसमध्ये म्हटल्यानंतर बाबा माझ्यासोबत आहेतच, बाकी टीम आपण आपल्यासोबत उभी केलेली आहे. अरे, मॅनेजर्स आपल्यासोबत आहेत. टूरमध्ये अनुभवी टूर मॅनेजर्स आपण सोबत देत असतो.
1: वा, खूप छान आहे. आणि पुण्यातनंही लोकांना छान अशी नर्मदा परिक्रमा करायला मिळेल, उत्तर वाहिनी पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे मिळेल.
0: Yes.
1: की तुम्ही छान सोय उपलब्ध करून दिली. आज रेडिओ विश्वासला तुम्ही जी मुलाखत दिली त्याबद्दल खरंच रेडिओ विश्वासतर्फे आभार आणि तुमच्या या नर्मदा परिक्रमेसाठी खूप खूप शुभेच्छा.
0: धन्यवाद. नर्मदे हर.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ ऐकत राहा, याच दिवशी याच वारी.

खुश खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5326 2726।

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

दीड वाजता आणि पुनःप्रसारण गुरुवारी दुपारी 12:30 वाजता. ज्यात मार्गदर्शन करतील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ आणि इंटरनॅशनल बोर्ड सर्टिफाईड लॅक्टेशन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी. जरूर ऐका दुग्धामृत फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वरून.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: अहो, पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
3: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
2: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: अगं देविका, माझ्या एका मैत्रिणीला ना गृहउद्योग सुरू करायचा होता, पण तिला त्यासाठी कर्ज मिळत नाहीये.
1: अगं इतकंच ना, मी सांगते बघ, आपली विश्वास बँक आता 10 लाखाच्या पुढे 25 लाखापर्यंत कर्जावरती 11% दरानं व्याज दर देते.
0: खरं की काय?
1: आणि शिवाय प्रोसेसिंग फी फक्त 0.75%.
0: अरे वा, ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. मी आजच तिला कळवते.
1: नक्की कळव. याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8 00 10 876 आणि कल्पेश आचट 8 00 16 406 या क्रमांकावर.
2: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
3: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
2: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
3: आणि मजुरीत 50% सूट.
2: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
3: विश्वास नाशिककरांचा.
2: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स.

0: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
0: संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी प्रपुरिका जोशी. भाषा, सुरांची भाषा एकच असते. जगाच्या कुठल्याही भागातील माणूस दुसऱ्या कुठल्याही भागात गेला तरी संगीत त्या त्या भागातले लोकगीत, राज्यातले, देशातले, हे सर्व संगीत त्याची सूर त्याला आपलं करून घेतात. मग ते कोणी गीतकार असो, गझलकार असो, कोणीही असो. असाच एक गायक अस्सल मातीमधून येणारा, जगभरातील त्यांच्या असंख्य चाहत्यांच्या हृदयावर आपल्या जादुई आवाजाची मूर्ती फिरवणारा गायक उस्मान मीर. त्यांच्यासारखे गायक सर्वांना मोहवून टाकतात. त्यांचे भारतभर अनेक कार्यक्रम झाले आहेत. त्यांच्या गझल हिंदी चित्रपट मधून आपल्यापर्यंत आल्या. त्यांच्या बऱ्याच कॅसेट त्यानंतर ऐकल्या. लोकांनी त्यांच्या मेहफिलीचा कार्यक्रमलाही जोरदार गर्दी केली. त्यांची गाण्याचे फॅन माझ्यासारखे अनेक सामान्य दर्दीपासून श्रेष्ठ गायक, गायिका आणि अगदी संगीतकारही आहेत. सुफी गायक उस्मान मीर जोधपूरमध्ये एक श्रवणीय संध्याकाळ गाजवतात. ही जोधपूर संगीतप्रेमीसाठी पर्वणीच होती. लोकप्रिय सुफी आणि फिल्मी गायक उस्मान मीर जोधपूरमध्ये जेव्हा स्वरसुद्धा ह्या आयोजित कार्यक्रमामध्ये गेले तेव्हा आणि जोधपूरवासींनी त्यांचे नाते एकरूप झाले. म्हणजेच मारू मन मोर बनी थन घटकयो, मारू मन मोर बनी थन घटकयो, ह्यासारखे हे लोकगीत ऐकून तृप्त होतात. सर्व अगदी क्या बात है अशी जिंदादिल टाळ्या आणि टाळ्यांच्या कडकडाटपर्यंत रगदी. सुरत, अहमदाबाद, राजकोट, कच्छ ह्या भागात जर गुजरातमधील उस्मान मीरचे गाण्यांच्या आणि लोकगीत गायलेल्या कॅसेट अजूनही मन थिरकायला लावतात. उस्मान मीरचा आवाज आपण काही फिल्मीमधून सुद्धा ऐकला. त्यांची गायकी म्हणजे प्रत्येक आलापी ईश्वरीय देणगी. मशहूर फिल्म रामलीला, बेजुबान इश्क, द लास्ट डॉन, या कैसा तिकडम, यमला पगला दिवाना इत्यादीमध्ये उस्मान मीरची गायकी गाजली. लोकांनी खूप पसंतही केली. सुफी व गझलची अलवार जुगलबंदीच जणू. उस्मान मीरनी सुलतान खान, दलेर मेहंदी, अनुराधा पौंडवाल, श्रेया घोषाल, रूपकुमार राठोड, भूमी त्रिवेदी, अलका याज्ञिक, सुलेमान इस्माईल दरबार व अमित त्रिवेदी अशा ख्यातीप्रधान गायकांबरोबरही गायन केलं आहे. लोकांनी अगदी टाळ्यांच्या गडगडात ते सगळं नावाजलंही आहे.
1: घनघोर जरे चहुंवर मारू मार

जगभरातील त्यांच्या असंख्य चाहत्यांच्या हृदयावर आपल्या जादुई आवाजाचे मोरपीस फिरवून मोहवून टाकणारे ओस्मान मीर। त्यांच्या बऱ्याच कॅसेट नंतर मी ऐकल्या। लोकांनी त्यांच्या मैफिलीच्या कार्यक्रमला जोरदार गर्दी केली। जीव झोकून भान हरपून तान लागली की अशी अफाट लखलखाट थुईथुई मनात नाचायला लागते, पाय फेर धरायला लागतात। मारू मन मोर बनी थनगट करे असा अस्सल लोकगीत गाणारे हे बावन नक्षी त्यांच्या जादुई आवाजामध्ये जेव्हा आपला आवाज गुंतो, केसरिया बालम पधारो मारे देश म्हणजेच मंदिरावरचा सोनेरी कळसच आहे। ऐकाल ह्याच्यातली ताण व आलाप, रसिक मनाला सच्चा आणि खरा आनंद मिळत जातो तो हा असा। अत्यंत तरल लोकगीत मधून आपल्याला भिनत जाणारा हा उस्मान मीरचा आवाज। आता क्लासिकल सिंगर, प्लेबॅक सिंगर, गझल भजन फोक सिंगर म्हणून गुजरातचे हे एक प्रसिद्ध गायक म्हणून नावाजले असले तरी लोकगीत गाताना ऐका तुम्ही, वो बात ही कुछ और है। त्यांचा जन्म मांडवी कच्छ मधला। पहिले गुरु ते त्यांचे स्वतःचे वडील। तबला प्लेयर म्हणून स्टेजवर येणारे छोटे उस्मान मीर आता ग्लोबल इंडियन म्युझिक अवॉर्ड पर्यंत पोहोचले रामलीला फिल्म मध्ये त्यांच्या ह्या गाण्यासाठी। उस्मान मीर यांनी गायलेलं असंच अफाट हे गाणं केसरिया बालम पधारो मारे देश इतकं लखलखीत आणि बावन नक्षी आहे की भान हरपून गातात की आपणही त्यांच्या गाण्यात अगदी हरवून जातो। संगीताचा खरा आनंद रसिकाला मिळत राहतो। त्याने गायलेलं हे गाणं जरूर ऐका, मजा येईल। लोककलाचे सुंदर रूप सुफी गायक उस्मान मीरच्या आवाजात। आपल्या देशाचा हा अतिशय महत्वाचा सुंदर प्रदेश कच्छचे विस्तारित वाळवंट ह्या भव्य वाळवंटात मनसोक्त फिरून आणणार हे गाणं केसरिया बालम आवो पधारो मारे देश अस्सल मातीमधलं लोकगीत ऐकाच

नाटकांपासून मराठी रंगभूमी आणि दर्जेदार नाट्यसंगीताचा आस्वाद घेऊया आमच्या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमातून दररोज संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512.

0: बरोबर आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा.
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप. तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5352 47 26 26.

श्रोते हो, खास महिला वर्गासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत एक विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे बाई पण भारी देवा। सादरकर्त्या देविका गोसावी आणि श्रद्धा कराळे। दर शुक्रवारी दुपारी 12:30 आणि पुन्हा प्रसारण दर सोमवारी दुपारी 12:30। तेव्हा ऐकायला विसरू नका बाई पण भारी देवा।

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं. ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.

विश्वास बँक खास आपल्या ग्राहकांसाठी आता घेऊन आली आहे व्यवसाय करता हप्ते बंदी आणि कॅश क्रेडिट कर्जाचे नवीन सुधारित व्याजदर 10 लाखापासून 25 लाखापर्यंतच्या कर्जासाठी 11% व्याजदर प्रोसेसिंग फी 0.75%. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800 10876 आणि कल्पेश आचट 83800 16400.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM। तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार, मी डॉक्टर रवी कुरांने, आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज. कालायाई तस्मै नमः या अंतर्गत आज आपण ऐकणार आहोत कहाणी याहू मॅनची. की पुरुष बलिनयी होत समय होत बलवान, भिल्लन लुटत गोपिका वही अर्जुन वही बाण. अर्थात करणारे करवणारे आपण कोणी नसतो, तर काळ आपल्याकडनं सर्व करवून घेत असतो. आणि एकदा का काळ संपला की धनुर्धरी अर्जुनाला गुराख्याचा बाण सुखवता आला नाही. आपण जे यशस्वी कलाकार बघतो त्यांचा यशस्वी सुवर्ण काळ बघतो, पण त्याआधी त्यांनी पराभवाचे किती पर्वत पार केले असतात हे जाणून घेतलं तर पुढचा प्रवास अधिक गोड वाटेल. शम्मी कपूरचा जन्म 21 ऑक्टोबर 1931, नाव शमशेर राज कपूर. घरातलं सर्व वातावरण सिनेमाचं होतं. वडील पृथ्वीराज कपूर नावाजलेले स्टेज कलाकार, सिने कलाकार. भाऊ राज कपूर तर तेव्हाचा सुपरस्टारच म्हणा. त्याचे सिनेमे देशात विदेशात गाजत होते. तो फक्त कलाकारच नव्हता तर निर्माता, दिग्दर्शक, संगीताची जाण असलेला. त्यामुळे शम्मी कपूरचा सिनेमातला प्रवेश फारसा कष्टदायक नसावा. जे आपण आजकालच्या हिरोबद्दल ऐकतो की स्टुडिओचे उंबरठे झिजवले, कारण तोपर्यंत कुठल्याही टॅलेंट हंट स्पर्धा नव्हत्या. त्यामुळे त्याचा पहिला सिनेमा त्याच्या फॅमिलीच्या नावावरच त्याला मिळाला असावा. तो होता जीवन ज्योती. दिग्दर्शक महेश कौल यात शशिकला व चांद उस्मानीसोबत होत्या. प्रेम, मिलन, विरह, साधारण कथा, संगीत एस डी बर्मन यांचं होतं. चांद उस्मानीचा पण हा पहिलाच सिनेमा होता. यात रफी आणि गीता दत्त यांचं एक युगलगीत होतं, लग गई अखिया ओ मेरे बालम.

यानंतर शम्मी कपूरचा दुसरा सिनेमा होता रेल का डिब्बा, ज्यात मधुबाला हिरोईन होती. यासोबत ओमप्रकाश, निर्माते होते प्रेम नारायण अरोरा, संगीत गुलाम मोहम्मद यांचं होतं आणि गीतकार शकील बदायनी. यातील गाणी बऱ्यापैकी गाजली होती. रफी आणि शमशाद बेगमचं गाणं लादे मोहे बालमा आसमानी चुडिया.

शंबिकेपूरचा पुढचा सिनेमा होता ठोकर. निर्माता चंदूलाल शहा, दिग्दर्शक ए आर कारदार आणि संगीत ज्ञान दत्त. स्वर माधुरी राम मराठे, वहिदत्त. जब से लगी बनवारी हे गाणं यातलं बऱ्यापैकी गाजलेलं आहे.

शम्मी कपूर व नूतन यांचा लैला मजनू हे दोघंही याच शीर्षक भूमिकेत होते. सिनेमाचं नावच लैला मजनू होतं. संगीतकार गुलाम मोहम्मद व सरदार मलिक. निर्माता के अमरनाथ आणि दिग्दर्शक होते पी एन अरोरा. या सिनेमाचे गाणे पण बऱ्यापैकी गाजलेले होते. तलत महमूद यांचं बहारो की दुनिया पुकारे हे पण गाणं बऱ्यापैकी गाजलेलं आहे. तसंच मोहम्मद रफीचं पण एक गाणं होतं याच्यात, मिल गया तकदीर से चष्मा.

शम्मी कपूरचा पुढचा सिनेमा होता गुल सुनो बार, संगीतकार बुलोसी राणी. यातलं पण हे गाणं बघा, माको कभी ना भूल.

0: यानंतरचा सिनेमा होता क्षमा परवाना. यात प्रथमच शम्मी कपूर आणि सुरैया, संगीतकार रुस्तुलाम भगतराम. सुरैया त्यावेळची सर्वात जास्त मानधन घेणारी नटी होती. शम्मी कपूर त्यामुळे अगदीच नवीन होता, पण या सिनेमाचं संगीत फारच उत्तम होतं. आणि त्यातल्या त्यात हे गाणं जे सुरैया आणि रफीच्या आवाजातलं होतं, हे तुम्ही ऐकून नक्कीच माझ्याशी सहमत व्हाल.
1: बेकरार है कोई आ मेरे

सूर्याने तिची उत्तम गाणी विश्वनाथ भगतराम यांच्याकडेच गायली असावी असं मला नेहमी वाटतं. यातलं अजून एक गाणं होतं, तूही भरोसा तूही सहारा. या सन्मानात सुरैया शेजादी आलम आणि शम्मी कपूर हा कवी गुल मिर्झा या भूमिकेत होते. निर्माता दिग्दर्शक डी डी कश्यप होते.

शम्मी कपूरचा पुढचा सिनेमा होता पी एन अरोरा निर्मित आणि पी एन अरोराद्वारा दिग्दर्शित चोर बजार, ज्यात त्याच्याबरोबर सुमित्रा दुबे आणि ओमप्रकाश पण होते. संगीतकार होते सरदार मलिक. हुई ये हमसे नादानी.

मेहबूबा, शम्मी कपूर, नलिनी जयवंत हा एक पोशाखे चित्रपट, संगीत श्रीरामचंद्र आणि दिग्दर्शक के अमरनाथ. हे गाणं तलत मेहमूद, लता मंगेशकर यांचं एक बरंच लोकप्रिय, अजी हमको है तुमसे प्यार.

0: याच वर्षी साहिल नावाचा एक सिनेमा होता ज्यात शम्मी कपूर बरोबर चित्रा, संगीत सुरेश तलवार यांचं होतं. रफी आशा भोसलेचं हे गाणं लोकप्रिय झालेलं होतं. तरी नजरों ने मारा तूने मुझे पुकारा.
1: बालू बालू बड्डू बड्डू गुबा गुबा मान जाना मान हमें जान जाना जान हमें हम है दीवाने तेरे हम है मस्ताने तेरे छाती है कुराने तेरे जरा पहचान हमें हो.

0: पुढल्याच वर्षी दिग्दर्शक लेखराज भाकरी यांचा टोंगावाली हा चित्रपट, ज्यात शम्मी कपूर, अनिता गुहा, बलराज सहानी, संगीत सलील चौधरी यांचं होतं.
1: आपण जाणून घेऊया पुढच्या भागात. तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

खुश खबर, खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5322 4726 2626।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: पल भर के लिए कोई हमें प्यार कर

खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्त रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5322 4726 26 26।

0: काय ग देविका, श्रीमयीला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं, कसं काय जमलं तुला?
1: अगं तुला माहितीये ना, आपले सोन्याचे दागिने याच वेळी कामाला येतात.
0: हो पण म्हणजे नक्की काय केलंस?
1: सांगते. अगं आपल्या विश्वास बँकेनं सोन्याच्या दागिन्याच्या तारणावरचं कर्ज 9% व्याज दरानं द्यायचं ठरवलंय आणि मी याचाच फायदा घेतला बघ.
0: काय सांगतेस?
1: हो, शिवाय प्रोसेसिंग फी नाही.
0: अरे वा, ही तर खुशखबरच म्हणायची.
1: आणि म्हणूनच शिक्षणाचं हे स्वप्न आता लवकरच आमचं पूर्ण होणार बघ.
0: होणार होणार, नक्की होणार. आणि तुझंच काय, तुझ्यासारख्या आपल्या असंख्य ग्राहकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.
1: अगदी बरोबर आहे.
0: ही योजना सुरू करण्यासाठी आपण घराजवळच्या कुठल्याही विश्वास बँकेच्या शाखेत जाऊन संपर्क साधू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

मला आवडलेले पुस्तक ह्या कार्यक्रमात आपण ऐकू शकणार आहात विविध वाचकांना आवडलेल्या पुस्तकाचा परिचय. प्रसारण दर शनिवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मला आवडलेलं पुस्तक.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5326 2726.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

0: દિવસ ટાઈમ ચેક ટાઈમ ચેક.
1: रात्रीचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 247-2626 या आमच्या क्रमांकावर.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02 5322 4726 26 26।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: काय ग देविका, तुझ्या नवीन घराच्या खरेदीची प्रक्रिया कुठपर्यंत आली?
1: अगं काम तर सुरूच आहे, पण आता कर्जाची चिंता आहे बघ.
0: अगं एवढंच ना, आपली विश्वास बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
1: काय सांगतेस?
0: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
1: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
0: हो,
1: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8300108076 आणि कल्पेश आचट 8300106 या क्रमांकावर.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5322 4726 26 26।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.

पूछो आगे मत पूछो।

खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02531427026।

0: काय मग स्वानंदी, अगं मिळालेल्या बोनसचा काय विचार केलायस तू?
1: अगं आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक खास ग्राहकांसाठी घेऊन आली आहे नवीन स्कीम, ज्यामध्ये 499 दिवसांच्या ठेवीवर मिळणार 8.25% व्याजदर.
0: काय सांगतेस काय?
1: आणि DICGC इन्शुरन्स योजनेमुळे चक्क 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित सुद्धा राहणार आहेत.
0: अरे वा, मग मी सुद्धा या योजनेत आता सहभागी होणार बघ. पण संपर्क कोणाला साधायचा?
1: अगदी सोपं आहे, यासारख्या अनेक ठेवींचा लाभ घेण्यासाठी जवळच्या विश्वास बँकेच्या शाखेशी संपर्क साधा.

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला। सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला। सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी। प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30। तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला।

हिंदी मराठी सिनेसृष्टीतले खुमासदार किस्से, आठवणी आणि कलाकृतीच्या निर्मिती मागच्या न ऐकलेल्या रंजक कहाण्या या सगळ्याच गोष्टींना जाणून घेऊया. याद किया दिल ने कहा हो तुम या कार्यक्रमातनं सादर करते आहेत धनंजय कुलकर्णी. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 9:30 फक्त रेडिओ विश्वासवर.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5322 4726 26 26।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास, सूरविश्वास कुमार मंच, अष्टोप्रहर स्वरहोत्र, यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी. संकल्पना विनायक रानडे, चार चौघ, ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाने वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्या योगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा. 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

खुश खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5326 2726।

श्रोते हो, खास महिला वर्गासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत एक विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे बाई पण भारी देवा। सादरकर्त्या देविका गोसावी आणि श्रद्धा कराळे। दर शुक्रवारी दुपारी 12:30 आणि पुन्हा प्रसारण दर सोमवारी दुपारी 12:30। तेव्हा ऐकायला विसरू नका बाई पण भारी देवा।

0: अगं देविका, माझ्या एका मैत्रिणीला ना गृहउद्योग सुरू करायचा होता, पण तिला त्यासाठी कर्ज मिळत नाहीये.
1: अगं इतकंच ना, मी सांगते बघ, आपली विश्वास बँक आता 10 लाखाच्या पुढे 25 लाखापर्यंत कर्जावरती 11% दरानं व्याज दर देते.
0: खरं की काय?
1: आणि शिवाय प्रोसेसिंग फी फक्त 0.75%.
0: अरे वा, ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. मी आजच तिला कळवते.
1: नक्की कळव. याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोममोशी 8300 10876 आणि कल्पेश आचट 8300 16406 या क्रमांकांवर.

0: खुश खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5352 47 26 26।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: यार दीदी, या वेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

0: घंट्याचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02531427026।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: संतांचं सद्गुरूंचं हेच सांगणं, अविनाशी आहे ते जोडा, केवळ विनाशीच्या मागे लागून जन्म व्यर्थ का गमवता. असं नामरत्न या जन्मात लाभलंय की ते ना कधी बुडणार ना कधी चोरी होणार. अरे मनुजा, घेरे जाणून ओळख रे ते ब्रह्मबीज, ही कासावीशी ज्ञानी यांच्या राजाला लागून राहिले. जे सद्गुरूंनी मुखापर्यंत आणून ठेवलंय ते सत्य सेवन करा, हेच त्यांचं सांगणं.

विश्वास बँक खास आपल्या ग्राहकांसाठी आता घेऊन आली आहे व्यवसाय करता हप्ते बंदी आणि कॅश क्रेडिट कर्जाचे नवीन सुधारित व्याजदर. 10 लाखापासून 25 लाखापर्यंतच्या कर्जासाठी 11% व्याजदर. प्रोसेसिंग फी 0.75%. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800 10876 आणि कल्पेश आचट 83800 16400.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5326 2726।

ही फरमाईश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी

पॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02 5326 26 26.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: कुठे करायचं?
1: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
2: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
3: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला। सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला। सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी। प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30। तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला।

0: कुठपर्यंत आलाय नवीन गाडीचा शोध?
1: अगं, गाडीचा विचार अगदी पक्का आहे, पण त्यासाठी लागणारी पैशाची जुळवाजुळव काही होत नाहीये.
0: एवढंच ना, मी सांगते तुला उपाय.
1: हो, तो कोणता?
0: अगं, आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक वाहन खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या